नमस्कार. 233.1 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झाचे आमी आकाशवाणी पणजे केंद्राच्या म्हादय चॅनल उलयता. आयज शेनवार, भारतीय सौर दीस, 19 वैशाख सके 1948 म्हळ्यार 9 मे 2026. आतां बरोबर सकाळची 5:55:50 जातात. समेस्त आयकुपाय माय मोगाचो येवकार दिवन पयल्या सभेक आतां आमी आरंभ करतात. सुप्रभात.

जिवनांत कितलेक अडचणी आयल्यार तरी श्रद्धेचो दिवो कधीच विझपाचो ना. नामस्मरण ही अशी शक्ती असा जी थकल्या मकून नवी बळ दिता. इश्टानो, सकाळच्या रम्य अशा वातावरणात देवाले प्रेम आणि भक्ती जागृत करून वाढूयास, पण त्याचबरोबर देवाचेर आशिल्ली भक्ती वाढवून त्याच्या उदरगती खातीर यत्न करूया. आयकुपाना आमचो आदार ह्या भक्ती गीताच्या कारवेत आता निमाणे खेळ असा हे देशभक्ती गीत.

नमस्कार, हांव मनाली प्रभुगांवकर. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. शेतकारांनी सामुहीक शेतजमीन पडीक दवरिनासतना थंय लागवड करची, तशेंच सौर उर्जेच्या निर्मिती खातीर फुडाकार घेवचो अशें आवाहन वीज मंत्री सुदीन ढवळीकार हांणी केलां. गोंय वैजकीय महाविद्यालयांतल्या आनीक 7 ओपीडीं खातीर ऑनलायन अपॉयंटमेंट बुकींग सुरू जालां. पावस सुरू जावचे आदी मडकय मतदारसंघातले सगळे रस्ते बरे जातले अशें वीज मंत्री आनी थळावे आमदार सुदीन ढवळीकार हांणी सांगला. गोंय राज्य जैव विविधताय मंडळान सुरू केल्ल्या गोवन ह्या उपक्रमाक आतां राज्य सरकारान भरीव अर्थीक फाटबळ दिला. महिला आनी बाल कल्याण खात्याच्या फोंड्या विभागान तामशेरे बोरी हांगा आंगणवाडी वतीन बेटी बचाव बेटी पढाव हो उपक्रम उत्साहान राबयलो. ह्या निमतान पालक, विद्यार्थी आनी आंगणवाडी सेविका शिक्षकांच्या सहकार्यान जागृताय फेरी काढली. राष्ट्रीय डेंग्यू दीस पाळपा खातीर राज्य पावड्यावेली कार्यावळ 15 मे 2026 दिसा सकाळी 10 वरांचेर वास्को हांगाच्या गोवा शिपयार्ड लिमिटेडच्या कॉन्फरन्स सभाघरात जातली. डेंग्यू नियंत्रणा खातीर समाजाची भागीदारी, तपासणी, नितळसाण आनी उपाय हो अनुवर्साचो विशय आसा. सुवेंदू अधिकारी आयज अस्तंत बंगालाचे पयले भाजपा मुखेलमंत्री म्हूण सोपूत घेतले. राजभाषा गौरव पुरस्कार योजना आनी राजभाषा किर्ती पुरस्कार येवजणे खातीर सरकारान अर्ज मागयल्यात. धारगळ शिरगाळ हॉलीबॉल मैदानाचे खासदार सदानंद शेट तानावडे हांच्या हस्तुकी उक्तावण जाले. ह्या वेळार ज्येष्ठ हॉलीबॉल पटूंचो बानेस्तांच्या हस्तुकी भोवमान जालो. आयपीएल क्रिकेटात काल राती दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमात जाल्ल्या मॅचीत कोलकाता नायट रायडर्सान दिल्ली कॅपिटल्साक 8 विकेटींनी हारयलो. हवामान खात्यान 14 मे मेरेन राज्यात गडगड सयत व्हडा प्रमाणात पावस पडपाचो अदमास उक्तायला. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

आम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या माध्यमातून एकदा सकाळची बरोबर 7:07 आणि 37 सेकंद जातात. ऐकून एकदा शुभ प्रभात ही कार्यावर.

0: 9 मे दिनविशेष. आयचो हो दीस कितल्याशाच म्हत्वाच्या अशा घडामोडींनी भरिल्लो आसा. आयचे दिसा आमी याद काडटा मेवाडचे सम्राट महाराणा प्रताप हांची. आयज तांची जयंती. 9 मे 1540 हे वर्सा तांचो जल्म जाल्लो. तर आयचेच दिसा 1874 वर्सा मुंबयंत घोड्यांनी ओडपाचो ट्रॅम सुरू जाल्ले. पेरू देशाच्या किनारपट्टेर भूकंप जाल्लो तो आयचेच दिसा 1877 वर्सा. ह्या भूकंपान सुमार 2540 लोकांक मरण आयिल्ले. वाफेर चलपी सिटी ट्युरो हे इंजीन 160 किलोमीटर वरापेक्षा चड वेगान धांवपी युरोपांतले पयले इंजीन थारले ते आयचे दिसा 9 मे 1904 वर्सा. जगातल्या इतिहासान आयज एक नोंद केली ती म्हळ्यार 9 मे 1936 हे दिसा इटलीन इथिओपिया हो देश काबीज केलो. तर पश्चिम जर्मनी देशान नाटोन प्रवेश केलो तो दीस आयचोच 9 मे 1955. मराठी व्याकरणकार दादोबा पांडुरंग तरखडकर हांचो जल्म आयच्या दिसाचो 9 मे 1814 वर्सांतलो. तर नामनेचे समाज सुधारक गोपाळ कृष्ण गोखले हांचोय जल्म आयच्याच दिसाचो 9 मे 1866 वर्सांतलो. स्वातंत्र्य सैनीक संयुक्त महाराष्ट्र चळवळीतले प्रमुख नेते शेतकार कामगार पक्षाचे एक संस्थापक केशवराव मारुतराव जेथे हांचो जल्म आयचोच 9 मे 1886 वर्सांतलो. न्यायाधीश गोपाळ कृष्ण गोखले हांचो जल्म आयचो 9 मे 1866 वर्सांतलो. कर्मवीर भाऊराव पाटील हांचो आयज स्मृती दीस. जातपात आणि धर्माचे आडखळ पयस करून घराघरांत गिन्यानाचो उजवाड पसरोवपी डॉ कर्मवीर भाऊराव पाटील तांचो जल्म 22 सप्टेंबर 1887 ह्या दिसा कोल्हापूर हांगा जालो. महात्मा फुलेंच्या सत्यशोधक चळवळीचे ते क्रियाशील अशे कार्यकर्ते. स्वाभिमान स्वावलंबन पराक्रम आणि मानवतेची पूजा करपी हे थोर कलावंत. शिक्षणातल्यान बुद्धिवाद रूढीक लावपी हे समाजवादी नेते. आयज तांचो स्मृती दीस. आयज आमी याद काडटा शेर्पा तेनसिंग नारगे हांची. एडमंड हिलरी हांचे वांगडा एव्हरेस्ट शिखर चढून वचपी हे शेर्पा. आयज तांचो स्मृती दीस. गायक कलाकार तलत मेहमूद हांचोय आयज स्मृती दीस. पार्श्वगायक तेच वांगडा अभिनेता आणि गझलचे बादशहा अशी तांची ओळख. तर अशो अनेक घटना नोंद करता आयचो हो दीस 9 मे.
1: दिन विशेष.

0: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो ओटीटी प्लॅटफॉर्म वेव्स. हातून तुमका विनामूल्य मेळटात
1: मुव्हीज, शोज, सिरियल्स, ऑडिओ गेम्स, लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किदें.
0: तर करात बेगोबेग डाउनलोड
1: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल iOS वेल्यान.
0: वेव्स, तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
1: वेव्स.
2: शुभ्रात हे कर्वे आता ऐकून येता शान आनी चावजातले अगाग तारिया.

आम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या मादय चॅनलवरून सकाळची बरोबर 7:23 जातात. काय खेळतच तुमकां आयकूं येता कोंकणींतल्यान खबरो.

नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं मनाली प्रभुगांवकर तुमकां ह्यो प्रादेशीक खबरो दिता. शेतकारांनी गावातली सामुहीक शेतजमीन पडीक दवरिनासतना थंय लागवड करतना सौर उर्जेच्या निर्मिती खातीर फुडाकार घेवचो. ह्या दुहेरी उत्पन्नातल्यान शेतकारांक बरोच फायदो जावं येता अशें आवाहन वीज मंत्री सुदीन ढवळीकार हांणी केलें. धारजोवाडा कुणय हांगा गणपती विसर्जनाच्या पारंपारीक तळ्याचो विस्तार आनी बांदकामाचो शुभारंभ केल्या उपरांत ते उलयताले. गोंयचे हवामान सौर उर्जा निर्मिती खातीर पूरक आसा आनी ताचो लाव करून घेतल्यार शेतजमनीचो दुहेरी फायदो जाव येता अशें मंत्री ढवळीकार हांणी सांगले. शेतकारांनी सौर पंपाचो वापर शेती खातीर करचो अशें आवाहन लेगीत तांणी केले. सादारण 18,50,000 रुपया खर्च करून जलस्रोत खात्यावरवीं हे काम हातात घेतला. ह्या वाठारातल्या 40 परस चड कुटुंबांचे गणपती विसर्जन ह्याच तळ्यात जाता. गोंय वैजकीय महाविद्यालयातल्या आनीक 7 ओपीडींक खातीर ऑनलायन अपॉइंटमेंट बुकींग सुरू जाल्या. एन्डोक्रायनोलॉजी, पेडियाट्रीक, प्लास्टीक सर्जरी, न्युरो सर्जरी, कार्डिओवेस्क्युलर थेरोसिस सर्जरी, जेरियाट्रीक मेडिसीन, पेडियाट्रीक सर्जरी, नेफ्रोलॉजी ह्या ओपीडींक खातीर 11 मे सावन ऑनलायन बुकींग सेवा सुरू जातली. ह्या विभागां खातीर दिसाक 50 स्लॉट उपलब्ध आसतले. लोकांनी www.gmcgoa.edu.in ह्या वेबसायटीचेर भेट दिवन ऑनलायन ओपीडी बुकींग सेवेचो लाव घेवचो अशें कळीत केला. कसली अडचण आसल्यार लोकांनी मेडिकल रेकॉर्ड विभाग ओपीडी क्रमांक 15 पयलो माळो ओपीडी ब्लॉक गोंय वैजकीय महाविद्यालय हांगा संपर्क करचो. मडकय मतदारसंघात कोट्यांनी रुपयांची वेगवेगळी कामां हातात घेतल्यात. लोकांचे हीत मतीत दवरून कामाची मांडावळ केल्या. पावस सुरू जावचे आदी मडकयतले सगळे रस्ते बरे जातले अशें वीज मंत्री आनी आमदार सुदीन ढवळीकार हांणी सांगला. गोवा इंजिनियरींग कॉलेज रस्त्या सावन कटमगाळ दादा देवळाक जोडपी रस्त्याच्या हॉट मिक्स डांबरीकरणाचो शुभारंभ केले उपरांत मंत्री ढवळीकार उलयताले. बुधवार आनी आयतार कटमगाळ दादाच्या दर्शनाक येवपी भाविकांची संख्या व्हड आसता. ह्या रस्त्याचेर येरादारी चड आसता, देखून ह्या रस्त्याचे काम सुरू केला. 10 वर्सां आदी लेगीत ह्या रस्त्याचे बांदकाम हातात घेतिल्ले तेन्ना म्हजेर टिका जाल्ली, पूण तेन्नाचे मुखेलमंत्री सर्गेस्त मनोहर पर्रीकार हाणें आदार दिल्ल्यान तेन्ना रस्त्याचे काम पुराय जाल्ले. त्या रस्त्याचे महत्व आयज आमकां कळटा. 15 मे मेरेन रस्त्याचे हॉट मिक्स पुराय जातले अशें मंत्री ढवळीकार हांणी मुखार उलयतना सांगला. गोंय राज्य जैवविविधताय मंडळान सुरू केल्ल्या गोवन ह्या उपक्रमाक आतां राज्य सरकारान भरीव अर्थीक फाटबळ दिला. थळाव्या सैमीक संपत्तीचेर आदारीत मोल जोडिल्ली उत्पादनां तयार करपाच्या हेतान हो प्रकल्प चालीक लायला. हाका लागून गांवगिऱ्या वाठारांतल्या बायलांक टिकाऊ रोजगार मेळपाक सुरवात जाल्या. गोवन मल्टी प्रोडक्शन प्रोसेसिंग सेंटरच्या संचालन वेवस्थापन देखरेख आनी उदरगती खातीर गोवा लायव्हलीहूड फोरमाची अंमलबजावणी एजन्सी म्हणून नेमणूक केल्या. हे खातीर 1 कोटी रुपयांची तरतूद केल्या. आता गोवन केंद्राच्या कार्यावळीत चड

वगळ ऐकूप्यानो, तिसाव्या गोमंतक मराठी साहित्य संमेलनाची तयारी वडा नेटान चलल्या. अनुचे हे संमेलन भव्य दिव्य आणि यादीन उरसारखे जावचे म्हणून वावुरपी पेंगण बांधून वावराक लागल्यात. कार्यकारी समिती येवकार वांगडी हांणी या संमेलनातल्यान वाचन संस्कृताय वाडीक लागपाची मोख मुखार दवरल्या. ऐकूप्यानो, श्री नवदुर्गा संस्थान बोरी आणि गोमंतक साहित्य सेवा मंडळ हांच्या जोड पालवान हे 2 दिवसांचे संमेलन श्री नवदुर्गा मंदिरा लागीच आशिल्ल्या संत बुवाजी जगन्नाथ बुवा बोरीकर समाधी मंदिर बोरये हांगा जावपाचे आसा. या संमेलनाच्या

0: संदर्भात गोमंतक साहित्य सेवा मंडळाचे अध्यक्ष रमेश वस्कार हांनी आमकां संमेलनाच्या तयारी बाबतीत सांगले.
1: नमस्कार, मी रमेश वस्कार, अध्यक्ष गोमंतक साहित्य सेवक मंडळ. ही गोव्यातील पोर्तुगीज काळामध्ये स्थापन झालेली मराठी भाषा साहित्य संस्कृतीच्या अभिवृद्धीसाठी झटणारी संस्था, शिखर संस्था आहे ती. आणि आता ही संमेलनं 30 संमेलनं झाली आणि 30वं संमेलन येत्या जूनमध्ये, जूनच्या 20 आणि 21 जून तारखेला बोरी येथे संपन्न होणार आहे. यासाठी बोरीच्या नवदुर्गा मंदिराचा खूप सहकार्य लाभलेलं आहे. या देवस्थानचे अध्यक्ष श्याम प्रभुदेसाई यांनी पूर्ण सहकार्य दिलेलं आहे आणि त्यांची स्वागताध्यक्षपदी निवड झाली. त्याचप्रमाणे त्या कार्याध्यक्ष म्हणून सुनील प्रभू सावकर यांची निवड झाली, तर संमेलनाध्यक्ष म्हणून गोमंतकातील ज्येष्ठ साहित्यिक आणि कादंबरीकार कथालेखक विठ्ठल गावस यांची निवड झाली. आणि हे संमेलन 2 दिवस या बोरी या गावामध्ये भरणार आहे. आणि हे संमेलन खूप नाविन्यपूर्ण आणि यशस्वी करण्यासाठी सगळी मंडळी झटत आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष योगेश सोमण हे येणार आहेत. त्यानंतर योगेश सोमण यांचा प्रकट मुलाखत घेतली जाणार आहे, कारण ते एक मोठे कलाकार आहेत. चित्रपटामध्ये आणि नाट्य क्षेत्रामध्ये त्यांचं मोठं योगदान आहे. त्यानंतर गोमंतकीय साहित्यांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी 4 परिसंवाद आयोजित केलेले आहेत. त्यामध्ये विविध युवकासाठी आहे, विद्यार्थ्यांसाठी आहे, त्याचप्रमाणे महिलांसाठी आहे, पत्रकारासाठी आहे आणि गोमंतकीय साहित्यिकासाठी हे मुक्त व्यासपीठ आम्ही इथं निर्माण करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला आपल्याला सांगावं असं वाटतं की ह्या दोन्ही कवी संमेलनामध्ये गोव्यातील जे सगळे नवोदित कवी आहेत त्यांना इथं व्यासपीठ दिलं जाणार आहे. आणि ह्या संमेलनामध्ये कविता वाचणं म्हणजे त्यांना प्रोत्साहन देण्यासारखे, त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप देण्यासारखे आहे असंच होतं. गोमंतक साहित्य सेवक मंडळाचा अध्यक्ष या नात्याने मी नवोदित लेखकांना, प्रस्थापित लेखकांना, प्रस्थापित कवींना या संमेलनामध्ये सहभागी व्हावं अशी त्यांना विनंती करतो. त्याचप्रमाणे लेखकांच्या पुस्तकांचं प्रदर्शन इथंही भरणार आहे, त्याचप्रमाणे चित्रकारांचं चित्राचं प्रदर्शन भरणार आहे. अशी वेगळीवेगळी दालनं असणार आणि चित्रा पुस्तकाच्या प्रदर्शनामध्ये विविध जे प्रकाशक आहेत किंवा वृत्तपत्र किंवा आपली पुस्तकं विक्री करणार आहेत ते आपले सगळे स्टॉल तिकडे लावणार आहेत. ही पर्वणी आणि ही मोठी साहित्याची जत्रा बोरीमध्ये घडणार आहे. त्याच्यामध्ये सगळ्या लेखकांनी आणि मराठी प्रेमींनी सहभागी व्हावं अशी मी आपल्याला विनंती करतो.
0: देव बरे करू रमेश वस्कर बाब, आणि तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल धन्यवाद. आणि त्याचबरोबर 30व्या गोमंतक मराठी संमेलनाक आमचे कडल्यान लाख लाख शुभेच्छा परबी.

आणि ऐकुप्यानो आता मारूया एक धावती नजर थोडे भीतर गोयच्या काही वेचीक घडणुकांची. इमेजिन पणजी स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट लिमिटेड आणि गोवा विंटेज क्लासिक व्हेकल क्लब हांच्या जोड पालवान हालीच पणजे शहरात पोरण्या कार गाड्यांच्या रॅलीचे आयोजन केले. कांपाला वेल्या गोम्स गार्डना कडल्यान ही पोरण्या गाड्यांची मिरवणूक सुरू झाली. गाड्यांच्या शौकीनांक क्लासिक मोटारीचे दर्शन या निमतान झाले. हाका लागून पोरण्या संस्कृतायेची दायजाची आणि त्या काळाची सगळ्या जमिल्ल्या लोकांक याद झाली. ही मिरवणूक पळोवपाक वाहन मोगी तशेंच सर्वसामान्य नागरिकांनी बरीच गर्दी केली. एक वेगळोच रोमहर्षक असो हो अणभव सगळ्यां खातीरच आशिल्लो. इश्टिश्टिणीनो फळांचो राजा म्हळ्यार आंबो आणि आंब्याचो राजा म्हळ्यार मानकुराद. मानकुराद हो गोंयकारांचो सामको घोस्ताचो असो आंबो. अंदू ह्या मानकुरादाचे पीक भरपूर आयला, म्हळ्यारूच हो सिझन आंब्याच्या पिका खातीर योग्य थारला. सुरेख जेन्ना हो आंबो बाजारांत आयिल्लो तेन्ना ताचो दर मळबाक तेंकिल्लो 5,000-4,500 रुपयांनी डझन असो ताचो दर आशिल्लो.

सो आतांच तुमी आयकतले सरभोंवतण सादर करताले रविंद्र मंडळकर. शुभ्रभात एकरवेक आतां आयकूं येता गौतमी हेदे हांच्या आवाजांतले रेमोगा हे गीत.

नमस्कार, यो आसा काय मुखेल खबरो. शेतकारांनी सामुहीक शेतजमीन पडीक दवरी नासतना थंय लागवड करची तशेंच सौर उर्जेच्या निर्मिती खातीर फुडाकार घेवचो अशें आवाहन वीज मंत्री सुदीन दवळीकार हांणी केलां. गोंय वैजकीय महाविद्यालयांतले आनीक 7 ओपीडी सेवा खातीर ऑनलायन अपॉयंटमेंट बुकींग सुरू जालां. गोंय राज्य जैव विविधताय मंडळान सुरू केल्ल्या गोवन ह्या उपक्रमाक आतां राज्य सरकारान बरी वर्तीक फाटबळ दिला. महिला आनी बाल्य कल्याण खात्याच्या फोंड्या विभागान तामशिरे बोरये आंगणवाडी वतीन बेटी बचाव बेटी पढाव उपक्रम उत्साहान राबयलो. या निमित्यान पालक विद्यार्थी आनी आंगणवाडी सेविका शिक्षिकांच्या सहकार्यान जागृताय फेरी काढली. राष्ट्रीय डेंगी दीस पाळपा खातीर राज्य पावण्याची कार्यावळ मायाच्या 15 वेर सकाळी 10 वास्को गोवा शिपयार्ड लिमिटेडाच्या कॉन्फरन्स हॉलान जातली. सुरेंदू अधिकारी आज अस्तंत बंगालचे पयले भाजप मुखेलमंत्री सोपूत घेतले. तामिळनाडून टीव्हीकेचे मुखेली सी जोसेफ विजयाच्या फुडारपणाखाला सरकार घडोवपाविशीची अनिश्चितताय कायम आसा. राजभाषा गौरव पुरस्कार येवजण आनी राजभाषा किर्ती पुरस्कार येवजणे खातीर सरकारान अर्ज मागयल्यात. हवामान खात्यान 14 मे मेरेन राज्यात गडगडा सयत उटंगाराचा पाऊस पडपाचा अदमास उक्तायला. ह्यो आशिल्ल्यो काय मुखेल खबरो.

आकाशवाणी प्रशांत जाधव आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. शुभेंदू अधिकारी आज पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून घेणार शपथ. तमिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेचा पेच कायम. 14 पदरी विरार अलिबाग बहुआयामी परिवहन मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याला प्रशासकीय मंजुरी. लेफ्टनंट जनरल एन एस राजा सुब्रमणी यांची देशाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून नियुक्ती. आणि 17 वर्षांखालील महिला आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेत भारत उपांत्यपूर्व फेरीत. आता सविस्तर बातम्या. शुभेंदू अधिकारी आज पश्चिम बंगालचे पहिले भाजप मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतील. हा शपथविधी समारंभ कोलकाता येथील ब्रिगेड परेड ग्राउंडवर पार पडणार आहे. या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, भाजपाध्यक्ष नितीन नवीन, केंद्रीय मंत्री आणि एनडीए शासित सर्व राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहतील अशी अपेक्षा आहे. तत्पूर्वी काल अधिकारी यांची गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून निवड करण्यात आली होती. या बैठकीत अधिकारी यांच्या नावावर एकमत झाल्याचं शहा यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं. यानंतर अधिकारी यांनी पश्चिम बंगालचे राज्यपाल आर एन रवी यांची भेट घेतली आणि सरकार स्थापन करण्याचा दावा केला. तमिळनाडूमध्ये सध्या सुरू असलेल्या सत्ता स्थापनेच्या हालचालींमध्ये अनेक घडामोडी घडत आहेत. राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील एएमएमके पक्षाचे नेते टी टी व्ही दिनकरन यांनी काल संध्याकाळी उशिरा राज्यपाल राजेंद्र अर्लीकर यांची भेट घेतली. आपल्या पक्षाचे एकमेव आमदार एस कामराज यांचा अण्णाद्रमुकचे सरचिटणीस ई पलानीस्वामी यांना सरकार स्थापन करण्यासाठी पाठिंबा असल्याचं पत्र दिलं. या पत्रावर एएमएमकेचे सरचिटणीस आणि एकमेव आमदार या दोघांच्याही स्वाक्षऱ्या आहेत. हे स्वाक्षरी केलेलं पत्र चेन्नई इथं पोहोचण्यापूर्वीच तमिळ प्रसारमाध्यमांनी एएमएमकेचा टीव्ही केला पाठिंबा असल्याचं वृत्त दिलं. ते पत्र केवळ बनावटच नसून त्यावर स्वाक्षरी करणाऱ्या आमदारांशी आपला संपर्क देखील झाला नव्हता असं दिनकरन यांनी नंतर पत्रकारांशी बोलताना सांगितलं. या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी आपण राज्यपालांना

अत्यंत केले असल्याचंही त्यांनी सांगितलं. महाराष्ट्र शासनाने 14 पदरी विरार अलिबाग बहुआयामी परिवहन मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याला प्रशासकीय मंजुरी दिली आहे. या मार्गिकेमुळे प्रवासाचा वेळ 90 मिनिटांनी वाचणार असून मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रातील बंदरे, दळणवळण केंद्र तसंच आगामी पायाभूत सुविधा प्रकल्पांशी असलेली जोडणी सुधारण्याची अपेक्षा आहे. पहिल्या टप्प्यात वसई तालुक्यातील नवघर ते पेण तालुक्यातील बालावली दरम्यान 96 किलोमीटर लांबीचा पट्टा बांधला जाईल. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची या प्रकल्पाची अंमलबजावणी करणारी संस्था म्हणून नियुक्ती करण्यात आली असून सार्वजनिक खासगी भागीदारी तत्वावर हा प्रकल्प राबवला जाणार आहे. ही मार्गिका वसई, भिवंडी, कल्याण, अंबरनाथ, पनवेल, उरण, पेण आणि अलिबाग या तालुक्यातील 104 गावांमधून प्रस्तावित करण्यात आली आहे. तसंच मुंबईसह अहमदाबाद, आग्रा, निर्मल, वडोदरा, गोवा, पुणे हे द्रतगती महामार्ग देखील जोडले जाणार आहेत. केंद्र सरकारने लेफ्टनंट जनरल एन एस राजा सुब्रमणी यांची सीडीएस अर्थात चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून नियुक्ती केली आहे. संरक्षण मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार लेफ्टनंट जनरल सुब्रमणी हे पदभार स्वीकारल्याच्या दिवसापासून आणि पुढील आदेश मिळेपर्यंत लष्करी व्यवहार विभागाचे सचिव म्हणून देखील काम पाहतील. जनरल अनिल चौहान यांचा कार्यकाळ 30 मे रोजी पूर्ण झाल्यानंतर ते आपला पदभार स्वीकारतील. लेफ्टनंट जनरल सुब्रमणी हे राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयामध्ये लष्करी सल्लागार म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी लष्कर उपप्रमुख आणि जनरल ऑफ कमांडिंग इन चीफ मध्य कमांड म्हणून सेवा बजावली आहे. तसंच पश्चिम आणि उत्तर सीमांवरील महत्वाच्या लष्करी तुकड्यांचं नेतृत्व त्यांनी केलं आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. हंता विषाणूशी संबंधित प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं खबरदारीचे उपाय सुरू केले आहेत. अटलांटिक समुद्रात एका जहाजावर हंता विषाणू संसर्गाच्या नोंदवलेल्या प्रकरणांच्या सद्यस्थितीवर मंत्रालय बारकाईनं लक्ष ठेवून आहे. या जहाजावर असलेल्या 2 भारतीय खलाशांमध्ये कुठलीही लक्षणं दिसून आलेली नाहीत, मात्र त्यांच्या प्रकृतीवर देखरेख ठेवली जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार जहाजावर हंता संसर्गबाधित 8 संशयित रुग्ण सापडले. त्यापैकी 5 रुग्णांना हंता विषाणूचा संसर्ग झाल्याचं प्रयोगशाळेच्या अहवालात स्पष्ट झालं असून 3 मृत्यूंचीही नोंद झाली आहे. या विषाणूची मानवाकडून मानवाकडे संसर्ग होण्याची शक्यता मर्यादित असल्याचंही जागतिक आरोग्य संघटनेनं स्पष्ट केलं आहे. या विषाणूंचा संसर्ग झालेल्या उंदरांमुळे याचा प्रसार होतो. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत अमेरिकेच्या पाठिंब्यानं मांडण्यात आलेल्या ठरावाचा मसुदा सदोष आणि राजकीय हेतूंनी प्रेरित असल्याचं म्हणत इराणनं तो नाकारला आहे. त्यामुळे होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून या 2 देशांदरम्यानचा तणाव आणखी वाढला आहे. या प्रस्तावामुळे संघर्ष संपवण्यास या प्रस्तावाची मदत होण्याऐवजी बेकायदा कृत्यांना वैधता मिळेल असा दावा इराणनं केला आहे. इराणच्या बंदरालगतच्या भागात अमेरिकेनं केलेली नाकेबंदी उठवून होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जहाजांची वाहतूक पूर्ववत करणं हा युद्ध संपूर्ण स्थिरतेच्या दिशेनं जाण्याचा एकमेव मार्ग असल्याचं इराणनं म्हटलं आहे. या प्रस्तावाला अमेरिकेसह बहरीन, सौदी अरेबिया, युएई, कुवैत आणि कतारचा पाठिंबा होता. जगातील सर्वात महत्वाच्या सागरी मार्गानं वाहतुकीचं स्वातंत्र्य असावं अशी मागणी करणारा हा ठराव होता. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रशिया आणि युक्रेन यांच्यात 3 दिवसांच्या युद्धविरामाची घोषणा केली आहे. हा तात्पुरता युद्धविराम रशियाच्या विजय दिनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात येत असल्याचं त्यांनी आपल्या ट्रूथ सोशल या समाज माध्यमावर म्हटलं आहे. हा युद्धविराम 9 ते 11 मे या कालावधीत लागू असेल. या तात्पुरत्या युद्धविरामादरम्यान दोन्ही बाजूंच्या प्रत्येकी 1000 कैद्यांची अदलाबदल करण्यात येणार आहे. हे युद्ध कायमस्वरूपी संपुष्टात आणण्याच्या उद्देशानं सध्या चर्चा सुरू असल्याचंही ट्रम्प यांनी म्हटलं आहे. इराणला शस्त्रे आणि शाहिद ड्रोन तसंच बॅलिस्टिक क्षेपणास्त्र बनवण्यासाठी आवश्यक कच्चा माल मिळवण्याच्या प्रयत्नांना मदत केल्याच्या आरोपावरून अमेरिकेने चीन आणि हाँगकाँगमधील अनेकांसह 10 व्यक्ती आणि कंपन्यांवर निर्बंध जाहीर केले आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या भेटीसाठी चीनला जाणार आहेत. त्याच्या काही दिवस आधी आणि इराणसोबतचे युद्ध संपवण्याचे प्रयत्न थांबले असताना अमेरिकेनं हे पाऊल उचललं आहे. इस्रायल आणि लेबनॉन यांच्यात 14 आणि 15 मे रोजी अमेरिकेच्या मध्यस्थीनं चर्चा होणार आहे. दोन्ही देशांदरम्यान एक व्यापक शांतता आणि सुरक्षा करार करण्यासाठी ही चर्चा होणार असल्याचं अमेरिकेच्या परराष्ट्र विभागानं म्हटलं आहे. या चर्चेत सीमांकनासह संपूर्ण लेबनॉनच्या भूभागावर सार्वभौमत्वाची पूर्ण पुनर्स्थापना या मुद्द्यावर चर्चा होण्याची अपेक्षा आहे. लेबनॉनच्या राज्यसत्तेची पूर्ण पुनर्स्थापना आणि हिजबुल्लाचं संपूर्ण निःशस्त्रीकरण यावरच व्यापक शांतता अवलंबून असल्याचं अमेरिकेनं म्हटलं आहे. समुद्रातून प्रवास करत असलेल्या जहाजावरील भारतीय कर्मचाऱ्यांच्या मृत्यूबद्दल दुबईतील भारतीय वाणिज्य दूतांनी दुःख व्यक्त केलं आहे.

वाणिज्य दूतांनी समाज माध्यमावर ही घटना दुर्दैवी असल्याचं म्हटलं असून आपण जहाज मालकाच्या सतत संपर्कात असून घटनेची तपशीलवार माहिती घेत आहोत असं म्हटलं आहे. मंत्री कुंवर विजय शाह यांच्या खटला चालवायला मंजुरी देण्याबाबत चार आठवड्यात निर्णय घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं मध्य प्रदेश सरकारला दिले. ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर लष्करी अधिकारी कर्नल सोफिया कुरेशी यांच्यावर शाह यांनी आक्षेपार्ह टिप्पणी केली होती. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयानं स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाच्या अहवालानंतर देखील शाह यांच्या विरोधात खटला चालवायला राज्य सरकारनं मंजुरी दिलेली नाही. आयपीएल क्रिकेटमध्ये काल कोलकाता नाईट रायडर्सनं दिल्ली कॅपिटल्सचा 8 गडी राखून पराभव केला. 143 धावांच्या विजयाचं लक्ष्य गाठताना कोलकाता नाईट रायडर्सनं 15व्या षटकात 2 गडी गमावून 147 धावा केल्या. फिन अॅलनच्या शतकी खेळावर कोलकातानं हे आव्हान सहज पार केलं. भारताने काल चीनमधील सुझोव इथं झालेल्या एएफसी 17 वर्षांखालील महिला आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेत अखेरच्या सामन्यात लेबनॉनवर 4-0 असा विजय मिळवत प्रथमच या स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करून इतिहास रचला आहे. भारताकडून प्रीतिका बर्मननं 7व्या आणि 85व्या मिनिटाला, अल्वा देवी सेनजमनं 36व्या मिनिटाला तर जोयानं 72व्या मिनिटाला गोल नोंदवले. या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचल्यास भारताचे 2026 फिफा 17 वर्षाखालील महिला विश्वचषकातील स्थान निश्चित होईल. हवामान. भारतीय हवामान विभागानं पुढील 2 दिवसात देशाच्या दक्षिण भागातील बहुतांश क्षेत्रात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. आज बिहार, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, झारखंड आणि विदर्भ या भागात मेघगर्जनेसह वादळी वाऱ्याची शक्यता वर्तवली आहे. उत्तर प्रदेश, मध्य महाराष्ट्र, मध्य प्रदेश, मराठवाडा, सिक्कीम, किनारपट्टीवरील आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या भागात मेघगर्जनेसह विजा चमकण्याचा अंदाज वर्तवला आहे. आज ओडिशा, रायलसीमा, तेलंगणा, कोकण, गोवा, किनारपट्टीवरील कर्नाटक, अंदमान आणि निकोबार बेटे तसंच ईशान्येकडील राज्यांमध्ये देखील अशीच परिस्थिती राहण्याची अपेक्षा आहे. दरम्यान गुजरात आणि पश्चिम राजस्थानमध्ये गुरुवारपर्यंत उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज आहे. देशाच्या पश्चिम आणि वायव्य भागात उद्यापर्यंत कमाल तापमानात 2-5 अंश सेल्सिअसनं वाढ होण्याची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. शुभेंदू अधिकारी आज पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री म्हणून घेणार शपथ. तमिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेचा पेच कायम. 14 पदरी, विरार, अलिबाग बहुआयामी परिवहन मार्गिकेच्या पहिल्या टप्प्याला प्रशासकीय मंजुरी. लेफ्टनंट जनरल NS राजासुब्रमणी यांची देशाचे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणून नियुक्ती. आणि 17 वर्षांखालील महिला आशियाई चषक फुटबॉल स्पर्धेत भारत उपांत्यपूर्व फेरीत दाखल. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: यांचा विस्तार वा विचारसरणीची पुष्टी करप न्हय तर राष्ट्रीय सुरक्षा घटमूट करप. आसाम, त्रिपुरा आणि आता अस्तंत बंगालात लेगीत भाजप सरकारां आशिल्ल्यान आम्ही शिमेक अभेद्य किल्लो करतले अशें तांणी म्हळें. भाजप सरकारा खाला अस्तंत बंगालात घुसखोरी आणि गो तस्करी अशक्य जातली अशें शाह हांणी स्पष्ट केलें. तामिळनाडून टीव्हीके प्रमुख सी जोसफ विजय हांच्या फुडारपणाखाला सरकार स्थापन करपाबाबतची अनिश्चितताय अजून चालूच आसा. टीव्हीकेक सरकार घडोवपाखातीर समर्थन दिल्ल्याचे अहवाल आययूएमएलान न्हयकारल्यान या प्रकरणाक नवे वळण आयला. आज जावपा आशिल्लो सोपुतविधी सुवाळो आतां जावचो ना अशी माहिती मुखार येता. हाजे आदी टीव्हीकेन असो दावो केल्लो की नट आनी राजकारणी विजय सरकार स्थापन करपाक तयार आसा. तांणी काल परतून राज्यपालांची भेट घेतली आनी आपल्या कडेन भोवमत आशिल्ल्याचे सांगून सरकार स्थापन करपाचो दावो सादर केल्लो. राष्ट्रीय लोकशाही आघाडी एनडीए मुखेलमंत्री पदाचे उमेदवार एन रंगस्वामी आणि नायब राज्यपाल के कैलासनाथन यांची भेट घेतली आणि पुडुचेरीन फुडले सरकार स्थापन करपाचो दावो सादर केलो. रंगस्वामी आणि चडशा आमदारांच्या पाठिंब्याची पत्रां नायब राज्यपालाकडे सुपूर्द केली. या वेळार एनडीए युतीचे आमदार आणि फुडारी त्यांच्या बरोबर आशिले. ते पहिली एनडीए युतीच्या पक्षांच्या वेचून आयल्ल्या आमदारांच्या बसकेन रंगस्वामी हांची मुख्यमंत्री पदाची उमेदवार निवड झाली. या बसकेक केंद्रीय मंत्री आणि भाजपचे केंद्रीय निरीक्षक डॉ मनसुख मांडविया, भाजपचे प्रदेशाध्यक्ष एस रामलिंगम आणि एनआर काँग्रेसचे फुडारी तसेच आदले मंत्री लक्ष्मीनारायण लेगीत हजर आशिले. सरकारान लेफ्टनंट जनरल एन एस राजा सुब्रमणी हांची फुडलो सीडीएस म्हळ्यार चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ नियुक्ती केल्या. ते जनरल अनिल चौहान हांचो जागो घेतले. जनरल चौहान हांचो कार्यकाळ मायाच्या 30 वेर सोंपता. संरक्षण मंत्रालयान स्पष्ट केला की पदभार स्विकारल्याच्या दिसा सावन ते लष्करी वेव्हार विभागाचे सचीव म्हणूनही कार्य करतले. सरकारान व्हायस अॅडमिरल कृष्ण स्वामीनाथन हांची नौदलाचे मुखेल म्हणून नेमणूक केल्या. सध्या व्हायस अॅडमिरल स्वामीनाथन अस्तंत नौदल कमांडाचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ म्हणून कार्यरत आसात असे संरक्षण मंत्रालयान सांगला. ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणी वेल्यान आयकतात.
1: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
0: केंद्रीय घरमंत्री अमित शाह फाल्यां आयतारा नवी दिल्लीन संभाव्य हुंवाराच्या उष्णतेच्या लारांच्या परिस्थितीक फुडो करपा खातीर देशाच्या सज्जतेचो नियाळ घेवपा खातीर एका उंचेल्या पावण्यावेल्या बसकेची येजमानकी चलयतले. बसके वेळार शाह केंद्र सरकाराच्या यंत्रणेच्या सज्जतेचे मूल्यांकन करतले, तशेंच जिवीतहानी जावची न्हय आनी मालमत्तेचे उण्यांत उणें लुकसाण जावचे हे खातीर पूर्वसूचना प्रणाली, साधन संपत्तीची तैनाती आनी वेगवेगळ्या यंत्रणां मदल्या समन्वयाची पडताळणी करतले. वेपार आणि उद्योग मंत्री पियुष गोयल हांणी काल लॉरियल ग्रुपचे दक्षिण आशिया पॅसिफीक मध्य उदेंतन उत्तर आफ्रिका विभागाचे अध्यक्ष विस्मय शर्मा हांच्या फुडारपणाखाला आयिल्ल्या एका शिष्टमंडळा बरोबर बसका घेतली. एका सोशल मिडिया पोस्टान गोयल हांणी सांगले, भारतांतल्यान सोबीतकाय आणि वैयक्तीक जतनाय उत्पादनाची खरेदी, उत्पादन आणि निर्गत घटमूट करपा संदर्भात या बसकेन चर्चा झाली. लॉरियल ग्रुपान हालींच हैदराबादात जगातले सगळ्यात व्हडले ब्युटी टेक ग्लोबल कपॅसिटी सेंटर सुरू केल्या उपरांत भारताच्या सोबीतकायन वैयक्तीक जतनाय उद्योगा खातीर आनीक संधी निर्माण करपाच्या वेगवेगळ्या मार्गांचेर ह्या बसकेन भासाभास जाली अशें तांणी मुखार सांगले. नागरी विमानन मंत्री राममोहन नायडू हांणी काल नवी दिल्लीन प्रेट एन्ड व्हिटनी कंपनीचे जागतिक अध्यक्ष शेन एडी हांच्या फुडारपणाखाला आयिल्ल्या एका वरिष्ठ शिष्टमंडळाची भेट घेतली. एका सोशल मिडिया पोस्टान मंत्र्यांनी सांगले, भारतान कंपनीची वाढती गुंतवणुके वेल्यान दिसून येता की इज ऑफ डुईंग बिझनेस संबंधित केल्ल्या सुधारणांक लागून जागतिक मूळ उपकरण उत्पादक देशांत आपली उपस्थिती घटमूट करपाक कशें प्रोत्साहित जाता.
2: India has emerged not merely as one of the world's fastest growing economies, but also as a nation that the world looks to for inspiration, for partnership, and more importantly, for leadership. India's aviation sector is not merely growing, it is transforming.

0: pace that is catching the attention of the entire world. Passenger traffic in financial year 26 alone has touched 191 million on combined domestic and international.
1: भारत आणि ऑस्ट्रेलियामधल्या संरक्षण धोरण चर्चेची दहावी आवृत्ती काल नवी दिल्लीत झाली. या चर्चेचे फुडारपण भारताचे संरक्षण जोड सचिव अमिताभ प्रसाद आणि ऑस्ट्रेलियाच्या संरक्षण मंत्रालयाचे आंतरराष्ट्रीय धोरण विभागाचे पहिले सहाय्यक सचिव बर्नार्ड फिलिप हांणी केले. भारतीय हवामान खात्यान आयएमडीन फुडल्या 2 दिसां खातीर केरळा, माहे, लक्षद्वीप, दक्षिण कर्नाटका, तामिळनाडू, पुडुचेरी आणि कराईकल वाठारांत उटंगाराचो अदमास उक्तायला. हवामान खात्यान आज उदेन उत्तर प्रदेश, मध्य महाराष्ट्र, मध्य प्रदेश, मराठवाडा, उप हिमालयन, अस्तंत बंगाल, सिक्कीम, आंध्र प्रदेशांतलो दर्यादेगेवेलो वाठार आणि आंतरिक कर्नाटकाचेर गडगड आणि वीज पडपाचो अदमास उक्तायला. ओडिशा, रायलसीमा, तेलंगणा, कोकण, गोय, कर्नाटकाचो दर्यादेगेवेलो वाठार, अंदमान निकोबार जुव्यांचेर आणि ईशान्य भारतातल्या राज्यांनी लेगीत अशीच परिस्थिती आसपाची शक्यता आसा. तेचबरोबर गुजरात आणि अस्तंत राजस्थान वाठारांत बिरेस्तार मेरेन उष्णतेची लाट येवपाची शक्यता उक्तायल्या. आयपीएल क्रिकेट सर्तीन काल राती दिल्लीतल्या अरुण जेटली स्टेडियमांत कोलकाता नायट रायडर्सान दिल्ली कॅपिटल्साचेर 8 विकेटींनी जैत मेळयले. आज सांजवेळा 7:30 जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमांत राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स हांचे मदी खेळ जातलो. ही असा एक कळोवणी. आकाशवाणी पणजी कॅज्युअल असायनीस न्यूज रिडर कम ट्रान्सलेटर या वर्गवारीन तात्पुरत्या कराराचेर एम्पॅनलमेंटा खातीर पात्र उमेदवारा कडल्यान अर्ज मागयता. उमेदवार पदवीधर आसप गरजेचे, पिराय 21 ते 50 वर्सां मजगती आसची, कोंकणी भाषेचे बरे गिन्यान आसचे, तशेंच इंग्लीश कोंकणी आनी कोंकणी इंग्लीश अणकार करपाचे कसब आसचे, प्रसारणा खातीर आवाज योग्य आसपाक जाय, इच्छूक उमेदवारांनी थारायल्ली फी भरची आनी ताची पावती जोडून आपलो अर्ज हेड ऑफ आरएनयू आकाशवाणी पणजी आल्तीन पणजी गोवा हांगा सादर करचो. निवड प्रक्रिया, लेखी परिक्षा आनी मुलाखत अशा 2 पांवड्यार जातली. मायाच्या 17 मेरेन अर्ज करूं येता. निमाणे परतून एक फावट कांय मुखेल खबरो. अस्तंत बंगालांतले भाजपचे पयले मुखेलमंत्री शुभेंदू अधिकारी आज सकाळी कोलकातांत ब्रिगेड परेड मैदानाचेर सोपूत घेतले. तामिळनाडून सरकार घडोवपाविशी अनिश्चितताय चालूच आसा. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्यो फुडल्यो राष्ट्रीय खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो सांजवेळा 7:30.
2: आम्ही आकाशवाणी पणजी केंद्राच्या माध्यम चॅनल उलयता. सकाळची बरोबर 8:50 आणि 30 सेकंद जातात. आता ऐकूया चित्रसंगीत कारवाई. या कारवाईत तुमच्या सांगत असा तुमचा स्मगलिस्ट केदार. कारवाईच्या पहिल्या सुवातीक तुमकां ऐकूं येता जिंदगी हे गीत पंकज उदास हांच्या आवाजातले. ऐकूया कारवाईच्या पहिल्या सुवातीक.

0: देखो मुझे कोई प्यारा सा गीत सुनाओ।
1: अजीवा ऐसे कैसे सुना दे।
2: श्रोता तुम्ही ऐकतले चित्र संगीत कार्यावळ आकाशवाणी पणजे केंद्राच्या माध्यमातून जाणवलं। आता बरोबर सकाळची 9:30 आणि 15 सेकंद जातात। काकीणातच तुमका ऐकून येता मराठी गीताचो कार्यक्रम। श्रोत हो आम्ही आकाशवाणी पणजे केंद्राच्या माध्यमातून बोलत आहोत। ऐकूया मराठी हा गीताचा कार्यक्रम।

0: श्रोतो, आजचा विषय भारी आहे. जुन्या मराठी गाण्याची जादू ही नव्या गाण्याचा तडाखा. जुन्या गाण्यामध्ये भावना होता, शब्दांना अर्थ होता, अनेक ओळ थेट मनात घर करण्याची. आणि आजची गाणी भीट सुरू झाली की रील तयार. पूर्वी प्रेम व्यक्त करायला पत्र लिहायचे, आता एका स्टेटसमध्ये सगळं संपतं. जुन्या गाण्यात शांतता होती, नव्या गाण्यात एनर्जी आहे. एका बाजूला होमोपॅथीची हार्मोनियमची सुरुवात, तर दुसऱ्या बाजूला डीजेचा दमदार बास. पण खरं सांगायचं तर संगीत कोणतेही असो, मनात आनंद मिळाला पाहिजे बस.
1: दुसऱ्या दिवशी मेहुणीची लगीन त्याने केले, आता भुगारी तू बाई तू भुगडी तू तसं भारी मतदार तू मतदार तू.

नमस्कार मित्रांनो, प्रेमात असाल तर क्रशमध्ये असाल किंवा फक्त फील घेत असाल तर सेगमेंट तुमच्यासाठी. आज आपण बोलणार आहोत दोन रोमॅन्टिक गाण्याबद्दल. एक गाणं असं आहे की ऐकलं की पहिलं प्रेम आठवतं, तर दुसरं आहे असं की लगेच कुणाला टेक्स्ट करायचं आवडतं. आता ऐकूया एक असं गाणं, ती खरेच मनाला भावणारी मी भावरी.

श्रोतो, या गीताबरोबरच हा मराठी गीताचा कार्यक्रम इथं संपतो. बरोबर सकाळची 10 वाजत आहे. ऐकूया दिल्ली किल्ल्यावर दिल्या जाणाऱ्या हिंदीतून बातम्या काशानातच.

इष्टानो, तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं मादय चॅनल. शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीत तुम्ही ऐकले अस्लम खान यांच्या गायनात हो राग नटभैरव. आणि या गायनाबरोबरच शास्त्रीय संगीताची कार्यावळ हांगा सोंपता. 11 वरांचेर आम्ही सहक्षेपित करतात दिल्ली केंद्रावेल्यान हिंदीतलो खबरो. तर ऐकत रावात आकाशवाणी पणजी केंद्राचं हो मादय चॅनल.

गोपालरत्नम सुब्रमण्यम म्हणजेच ज्यांका प्रोफेशनली मणिरत्नम म्हणून ओळखले जाता, हांनी हो चित्रपट 2007 सालान गुरु हो चित्रपट प्रकाशित केल्लो. त्याच चित्रपटातले हे गीत आशिल्ले. संगीतकार ए आर रहमान आणि गुलजार हांनी या गीताची रचना केलेली असा. हरिहरन आणि अलका याग्निक हांच्या जोड आवाजान तुम्ही हे सुंदरशे असे गीत ऐकले. आता ऐकूया जब वी मेट या चित्रपटातले हे गीत श्रेया घोषाल हांच्या आवाजान.

संगीतकार प्रीतम इरशाद कामिल यांनी या गीताची रचना केलेली असा आणि श्रेया घोषाल यांच्या आवाजात तुम्ही हे गीत ऐकले. जब वी मेट या चित्रपटातले हे गीत आदित्य कश्यप आणि गीत या पात्रांखातीर हा चित्रपट खूप प्रसिद्ध झालेला असा. आता ऐकूया केकी यांच्या आवाजात हे गीत.

2010 सालातलो चित्रपट काइट्स या चित्रपटातले गीत आशिल्ले. के के हांच्या आवाजान तुम्ही हे गीत ऐकले. संगीतकार राजेश रोशन नसीर हांनी या गीताची रचना केलेली असा. आता ऐकूया आय एम कलाम या चित्रपटातले हे गीत.

रईस ह्या चित्रपटातलं हे गीत ऐकलं तुम्ही अरिजित सिंग ह्यांच्या आवाजात. संगीतकार हर्षदीप कौर, अमिताभ भट्टाचार्य ह्यांनी या गीताची रचना केलेली असा. आणि गाता रे मेरा दिल या कार्यावळीचा आता लहानसो विसव घेऊया. आणि 11:30 आम्ही सहक्षेपित करतात दिल्ली केंद्रावेलन स्टम्प्ड ही कार्यावळ.

2333 मीटर म्हळ्यार 1287 किलो हशीर तुमी आयकतात आकाशवाणी पणजी केंद्राचो हो मादे चॅनल. आयकुपेनो 1:11:47 जालेली आसा आनी आमी आयकताले गाता रहे मेरा दिल ही कार्यावळ. तर ह्या कार्यावळीन आता आयकुया उदित नारायण, हरिहरन आनी कैलाश खेर हांच्या जोडावाजान हे गीत.

स्वदेश या चित्रपटातले गीत आशिले उदित नारायण, हरिहरन आणि कैलाश खेर यांच्या जोड आवाजात हे सुंदर शैक्षिक गीत ऐकले. संगीतकार ए आर रहमान, जावेद अख्तर यांनी या गीताची रचना केलेली असा. गाता रे

रईस या चित्रपटातलं हे गीत ऐकलं तुम्ही. सुखविंदर सिंग आणि भूमी त्रिवेद यांच्या जोड आवाजानं हे गीत आशिलंय. संगीतकार राम संपत, जावेद अख्तर यांनी या गीताची रचना केलेली असा. आणि ऐकूपनो, या गीताबरोबरच गाता रही मेरा दिल ही कार्यावळ हांगा सोपता. 12 वरां झालेली असात. आता ऐकूया आईच्या कार्यावळीची रूपरेषा.

0: आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरा विभागाकडल्यान आयिल्ले हे निवेदन. आकाशवाणी पणजी केंद्राचो खबरा विभाग पात्र उमेदवारांकडल्यान न्यूज रीडर कम ट्रान्सलेटर म्हळ्यारच खबरो वाचपी आनी अणकारपी ह्या कामाखातीर अर्ज मागयता.
1: मतीन दौरात हे काम तात्पुरत्या कराराचेर आसा.
2: उमेदवार खंयचे शाखेची पदवी मेळयल्लो आसपाक जाय. पिराय 21 ते 50 वर्सा.
0: कोंकणी भाषेचे गिन्यान तशेंच हेर भासांतल्यान कोंकणीन अणकार करपाक येवपाक जाय.
1: निवड प्रक्रियेंत लेखी परिक्षा, मुलाखत आनी आवाजाची चाचणी जातली.
2: उमेदवारांनी थारायल्ली फी भरून आपलो अर्ज खबरा विभाग आकाशवाणी पणजी आल्तीन पणजी गोंय ह्या पत्त्यार हाडून दिवचो.
0: अधिक माहिती खातीर
1: संपर्क क्रमांक 7020672710.
0: नंबर परतून एक फावट 7020672710. ईमेल संपर्क
1: RNUAIRPANAJI@gmail.com.
0: RNUAIRPANAJI@gmail.com. अर्ज पावपाची निमाणी तारीख 17 मे 2026. जागे तात्पुरत्या कराराचेर आसा हे लक्षात घेवचे.
1: येयात तुमचे नाते आकाशवाणी कडेन जोडात.
3: आकाशवाणी.

भयणीनो अस्तुरी या कार्यावळीन तुमचो सगळ्यांचो मायमोगाचो येवकार. तर या कार्यावळीन आता सुरवेक ऐकूया साधना सरगम हांच्या आवाजान हे गीत.

दर्याच्या देगेर या अल्बमचे हे गीत ऐकलं तुम्ही. आशा भोसले यांच्या आवाजान संगीतकार सोयरू वर्दे यांनी या गीताची रचना केलेली असा. आणि इष्टानो, या गीता बरोबरच अस्तुरी ही कार्यावळ हांगा सोपता.

तुम्ही ट्यून इन केला 233° म्हणजेच 1287 किलो हर्ट्झवर आकाशवाणी पणजी केंद्राचं हो महादेव चॅनल. 12:30 झालेली असा आणि वेळ झालेला असा स्वर संगम या कार्यावळीचं. तर या कार्यावळीत सुरवेक ऐकूया विदुषी रसुलनबाई यांच्या गायनात ठुमरी पिलू.

0: ऐक बेनो, विदुषी रसूलन बाई हांच्या गायनान तुम्ही ऐकलो ठुमरी भैरवी आणि याचबरोबर स्वर संगम ही कार्यावळ हांगाच सोपता. ऐकत रावात आकाशवाणी पणजी केंद्राचो हो माधे चॅनल. आता घेऊया एक लहानसो विसव.
1: Namaskar, I am Dr. Rakshit Tandon, a cyber security expert and professional.
2: Never click on any unknown link and download any APK file whatsoever is coming to your device without scanning it. Government of India has started an initiative 1930 through which you can report them your financial fraud and you can secure your stolen money. There is a website cybercrime.gov.in. We have a website sancharsathi.gov.in which will protect you when your phones are stolen. So immediately report to the website if your phone is stolen and reissue a SIM card for yourself. Stay safe and stay cyber surakshit. Thank you.
3: गाव आणि हाव ऐकार गावांतल्यो गजाली गावकारांकडल्यान.
4: गावामधी खास नाव गाव रे मजो गाव.
3: दर महिन्याच्या पहिल्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 वरांचेर शुभ प्रभात हे कार्यावळीन आकाशवाणी पणजीच्या महादय चॅनलार.
5: गाव आणि हाव
0: ऐकू पेनू, तुम्ही ट्यून इन केला आकाशवाणी पणजी केंद्राचा हो महादय चॅनल. एक वराचेर आम्ही सहक्षेपित करतात दिल्ली केंद्रावेल्यान हिंदीत लोकप्रो. तर ऐकत रावात आकाशवाणी पणजी केंद्राचा हो महादय चॅनल.

झेवियर गुम्स हांच्या आवाजान तुम्ही हे कातार ऐकले आणि याचबरोबर कातारांची कार्यावळ हा सोपता ऐकुप्यानो एक वर 30 मिनिटांचेर तुमकां ऐकूंक मेळटले मुंबय केंद्रावयल्यान सहक्षेपीत केल्ले मराठीतल्यान खबरो.

विधी संपन्न. राज्याचे 9वे मुख्यमंत्री म्हणून शुभेंदू अधिकारी यांनी घेतली शपथ. देशाचे 9वे CDS म्हणून निवृत्त लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी यांची तर 9वे नौदल प्रमुख म्हणून व्हाईस ऍडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांची नियुक्ती. त्रिनिदाद आणि टोबॅगो बरोबरचे भारताचे घनिष्ठ संबंध आणि मैत्रीपूर्ण सहकार्य प्रशंसनीय असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांचं प्रतिपादन. आणि रशिया आणि युक्रेन यांच्यात 3 दिवसांचा युद्धविराम. पश्चिम बंगालमध्ये भाजपचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शुभेंदू अधिकारी यांनी आज शपथ घेतली. कोलकात्यातल्या ब्रिगेड परेड मैदानात एका भव्य समारंभात राज्यपाल RN रवी यांनी अधिकारी यांना राज्याचे 9वे मुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. मुख्यमंत्र्यांसह दिलीप घोष, अग्निमित्रा पॉल, अशोक कीर्तनिया, निशित प्रामाणिक आणि खुदिराम तुडू या 5 कॅबिनेट मंत्र्यांनी देखील यावेळी शपथ घेतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, अमित शहा, नितीन गडकरी आणि इतर केंद्रीय मंत्री तसंच भाजप NDA शासित राज्यांचे मुख्यमंत्री या कार्यक्रमाला हजर होते. भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांचे सहकारी आणि पश्चिम बंगालमधले भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते माखनलाल सरकार या शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते. कार्यक्रमस्थळी पोहोचण्याआधी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी रोड शो केला. भाजपनं पश्चिम बंगाल विधानसभेच्या 294 जागांपैकी 207 जागांवर विजय मिळवत सत्ता स्थापन केली आहे. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांच्या 165व्या जयंतीनिमित्त उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. टागोर यांचं कार्य साहित्य क्षेत्रापुरतं मर्यादित नसून त्यांच्या कार्यातून भारतीय संस्कृतीचं वैभव आणि मानवतेच्या जागतिक मूल्यांचं प्रतिबिंब दिसून येतं असं उपराष्ट्रपतींनी म्हटलं आहे. तर रवींद्रनाथ टागोर यांनी भारताची शाश्वत मूल्य आणि संस्कृतीचा आविष्कार आपल्या साहित्यातून केला असं प्रधानमंत्र्यांनी म्हटलं आहे. गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी एक भारत श्रेष्ठ भारत या भावनेला प्रचंड बळ दिलं. त्यांचं जीवन तत्वज्ञान आणि मूल्य येणाऱ्या पिढ्यांना सदैव प्रेरणा देत राहतील असं राजनाथ सिंह यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. टागोर यांनी साहित्य, संगीत आणि तत्वज्ञानाच्या माध्यमातून स्वातंत्र्याच्या भावनेला नवी गती दिली असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. टागोर यांच्या जयंतीनिमित्त नवी दिल्लीत संविधान सदन इथल्या त्यांच्या प्रतिमेला खासदार आणि माजी सदस्य आणि लोकसभा महासचिव उत्पल कुमार सिंग यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्यापासून 2 दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर जाणार आहेत. सोमनाथ मंदिराच्या पुनर्निर्माणाला 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्तानं आयोजित सोहळ्यात ते सहभागी होणार आहेत. मंदिरातला कुंभाभिषेक आणि ध्वजारोहण सोहळा त्यांच्या हस्ते होणार असून ते विशेष पूजाही करतील. प्रधानमंत्री नंतर वडोदरा इथं सरदारधाम वसतीगृहाचं उद्घाटन करतील. निवृत्त लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी यांची देशाचे पुढील CDS अर्थात संरक्षण दल प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सध्याचे CDS जनरल अनिल चौहान यांचा कार्यकाळ 30 मे रोजी संपत आहे. याच दिवशी जनरल NS राजा सुब्रमणी पदभार स्वीकारतील आणि संरक्षण मंत्रालयाच्या लष्करी व्यवहार विभागाचे सचिव म्हणूनही काम पाहतील. लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी 1 सप्टेंबर 2025 पासून राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात लष्करी सल्लागार आहेत. व्हाईस ऍडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांची नौदलाचे पुढील प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ते सध्या पश्चिम नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ म्हणून कार्यरत आहेत. त्यांना नौदलात कार्यान्वयन, सामरिक आणि कर्मचारी व्यवस्थापन पदांवर जवळपास 4 दशकांचा अनुभव आहे. सध्याचे नौदल प्रमुख ऍडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी येत्या 31 मे रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. नागरिकांना सामाजिक सुरक्षा प्रदान करण्याच्या हेतूनं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरू केलेल्या योजनांमुळे समाजातल्या वंचित आणि दुर्लक्षित घटकांना विमा सुरक्षा मिळू लागली आहे असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना, प्रधानमंत्री जीवन ज्योती योजना आणि अटल पेन्शन योजनेला 11 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त नवी दिल्लीत आयोजित कार्यक्रमात त्या काल बोलत होत्या. या योजनांच्या माध्यमातून नागरिकांना जीवनातल्या अस्थिरतेविरुद्ध लढण्याचं सामर्थ्य प्राप्त होऊन दीर्घ मुदतीसाठी आर्थिक सहाय्य मिळत आहे. या योजनांमध्ये नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर नोंदणी केली असून कोट्यवधी रुपयांच्या दाव्यांचा निपटारा करण्यात आला आहे असं सीतारामन यांनी सांगितलं.
डिजिटल स्वरूप, नोंदणी आणि दाव्यांची सुलभ प्रक्रिया हे या योजनेचं बलस्थान असल्याचं केंद्रीय अर्थ राज्यमंत्री पंकज चौधरी

0: यावेळी म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवरही तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. त्रिनिदाद आणि टोबॅगो बरोबर असलेले भारताचे घनिष्ठ संबंध आणि मैत्रीपूर्ण सहकार्य प्रशंसनीय असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी म्हटलं आहे.
1: इंडिया हॅज ट्रेडिशनली हॅड व्हेरी वॉर्म अँड फ्रेंडली रिलेशन्स विथ ट्रिनिदाद अँड टोबॅगो अँड दीज टाईज हॅव बीन अंडरपिन्ड बाय शेअर्ड हिस्ट्री our struggle against colonialism and by our very special bonds of cricket. In fact, the people of our two countries share so much in common, whether we talk of clothing and sports or food habits and traditions.
0: जयशंकर सध्या या देशाच्या दौऱ्यावर असून त्यांनी आज त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या प्रधानमंत्री कमला प्रसाद बिसेसर यांची भेट घेतली आणि द्विपक्षीय सहकार्य अधिक मजबूत करण्यासाठी नवीन कल्पना आणि उपक्रमांवर चर्चा केली. या भेटीदरम्यान दोन्ही देशांमध्ये पर्यटन, परराष्ट्र व्यवहार या क्षेत्रांसह पोर्ट ऑफ स्पेनमधल्या परराष्ट्र आणि कॅरिकॉम व्यवहार मंत्रालयाच्या इमारतीला सौर ऊर्जेवर चालवण्यासाठी एका करारावर स्वाक्षरी करण्यात आली. याशिवाय त्रिनिदाद आणि टोबॅगोमध्ये अनेक कल्याणकारी प्रकल्प आणि आयुर्वेद संस्था स्थापन करण्यासंबंधी देखील अनेक करार करण्यात आले. रशिया आणि युक्रेन यांच्यात 3 दिवसांचा युद्धविराम झाला असल्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. हा तात्पुरता युद्धविराम रशियाच्या विजय दिनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात येत असल्याचं त्यांनी आपल्या ट्रुथ सोशल या समाज माध्यमांवर म्हटलं आहे. हा विराम आजपासून येत्या सोमवारपर्यंत लागू राहील. विराम काळात दोन्ही बाजू परस्परांच्या प्रत्येकी 1,000 युद्ध कैद्यांची मुक्तता करतील. हे युद्ध कायमस्वरूपी संपुष्टात आणण्याच्या उद्देशाने सध्या चर्चा सुरू असल्याचंही ट्रम्प यांनी म्हटलं आहे. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत अमेरिकेच्या पाठिंब्यानं मांडण्यात आलेल्या ठरावाचा मसुदा सदोष आणि राजकीय हेतूंनी प्रेरित असल्याचं म्हणत इराणनं तो नाकारला आहे. त्यामुळे होर्मुझच्या समुद्रधुनीवरून या दोन देशांदरम्यानचा तणाव आणखी वाढला आहे. या प्रस्तावामुळे संघर्ष संपवण्यास या प्रस्तावाची मदत होण्याऐवजी बेकायदा कृत्यांना वैधता मिळेल असा दावा इराणनं केला आहे. इराणच्या बंदरालगतच्या भागात अमेरिकेनं केलेली नाकेबंदी उठवून होर्मुझच्या समुद्रधुनीतून जहाजांची वाहतूक पूर्ववत करणं हा युद्ध संपवून स्थिरतेच्या दिशेनं जाण्याचा एकमेव मार्ग असल्याचं इराणनं म्हटलं आहे. या प्रस्तावाला अमेरिकेसह बहारीन, सौदी अरेबिया, युएई, कुवैत आणि कतारचा पाठिंबा होता. जगातील सर्वात महत्वाच्या सागरी मार्गानं वाहतुकीचं स्वातंत्र्य असावं अशी मागणी करणारा हा ठराव होता. होर्मुझच्या समुद्रधुनीजवळ काल एका लाकडी नौकेला आग लागून झालेल्या दुर्घटनेत एका भारतीय खलाशाचा मृत्यू झाला तर इतर 4 जण जखमी झाले. या भागातून त्याचवेळी जाणाऱ्या जहाजातल्या कर्मचाऱ्यांनी या दुर्घटनाग्रस्त नौकेवरचे कर्मचारी आणि इतर प्रवाशांची सुटका केली. जखमींना दुबईच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. भारतीय दूतावासातल्या अधिकाऱ्यांनी काल या खलाशांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली. आयपीएल T20 क्रिकेट स्पर्धेत आज गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना होणार आहे. जयपूरमधल्या सवाई मानसिंग स्टेडियमवर संध्याकाळी 7:30 हा सामना सुरू होईल. दरम्यान स्पर्धेत काल झालेल्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सनं दिल्ली कॅपिटल्सवर 8 गडी तसंच 34 चेंडू राखून विजय मिळवला आहे. कोलकाताचा हा सलग 4था विजय तर दिल्लीचा सलग 5वा पराभव ठरला. या सामन्यात कोलकातानं नाणेफेक जिंकून पहिली गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यावर दिल्लीला निर्धारित 20 षटकात 8 बाद 142 धावातच रोखलं. अर्धशतकी खेळी केलेल्या पथुम निसांकाशिवाय दिल्लीच्या एकाही खेळाडूला मोठी खेळी करता आली नाही. फिन अॅलन हा T20 क्रिकेटमधला एका कॅलेंडर वर्षात 3 शतकं झळवणारा न्यूझीलंडचा पहिला फलंदाज ठरला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. पश्चिम बंगालमध्ये पहिल्या भाजप सरकारच्या मंत्रिमंडळाचा शपथविधी संपन्न. राज्याचे 9वे मुख्यमंत्री म्हणून शुभेंदू अधिकारी यांनी घेतली शपथ. देशाचे 9वे CDS म्हणून निवृत्त लेफ्टनंट जनरल NS राजा सुब्रमणी यांची तर 9वे नौदल प्रमुख म्हणून व्हाईस अॅडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांची नियुक्ती. त्रिनिदाद आणि टोबॅगो बरोबरचे भारताचे घनिष्ठ संबंध आणि मैत्रीपूर्ण सहकार्य प्रशंसनीय असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्र्यांचं प्रतिपादन आणि रशिया आणि युक्रेन यांच्यात 3 दिवसांचा युद्धविराम. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता.

0: आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात नमस्कार.
1: दोनशे 33° एक मीटर म्हणजेच 1287 किलो हर्ट्झ तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं होम आदे चॅनल. ऐकू पण 1:40 झालेली असतात. आता ऐकूया आजच्या कार्यावळीची रूपरेषा.

आईच्या कार्यावळीची रूपरेषा ऐकल्या उपरांत तुमका सदाफुली ही कार्यावळ ऐकूपाक मेळटली. दोन वरांचेर मिड डे न्यूज इन इंग्लीश, 2:15 दोपार समाचार, 2:30 हिंदी चित्रपट संगीताची कार्यावळ ऐकूपाक रावात. 3 दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत केल्ले हिंदीतल्यान खबरो, 3:05 इंग्लिशीतल्यान खबरो आनी 3:10 कोंकणीतल्यान मुखेल खबरो तुमकां आयकुपाक मेळटले. 5:28 आयची निमणी सभा सुरू जातली. 5:30 युववाणी मराठी ही कार्यावळ आयकुपाक रावात. 5:58 कोंकणीतल्यान खबरो, 6 दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत केल्ले हिंदीतल्यान खबरो, 6:10 रोजगार माहिती शब्दुली, 6:15 कोंकणीतल्यान खबरो, 6:30 कातारा, 6:35 7 भावगीत, 7:20 रिजनल न्यूज इन कोंकणी चावडेर, 7:30 8:05 मुंबय केंद्रावेल्यान सहक्षेपीत केल्ले मराठीतल्यान खबरो, 8:15 हिंदी चित्रपट संगीताची कार्यावळ ऐकूपाक रावात. 8:45 समाचार संध्या, 9 News@9 स्पॉटलाइट, 9:15 9:30 करंट अफेअर्स, 10 नॅशनल प्रोग्राम ऑफ म्युझिक, 11 दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपीत केल्ले हिंदीतल्यान खबरो, 11:05 इंग्लिशीतल्यान खबरो आनी 11:12 आयची ही निमणी सभा सोंपतली. ह्यो आशिल्ल्यो म्हादय चॅनलावेल्यान वितरोवपाच्यो तरेकवार अश्यो कार्यावळी. तुमी आयकल्या आयच्या कार्यावळीची रूपरेषा.

0: आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरा विभागाकडल्यान आयिल्ले हे निवेदन. आकाशवाणी पणजी केंद्राचो खबरा विभाग पात्र उमेदवारांकडल्यान न्यूज रीडर कम ट्रान्सलेटर म्हळ्यारच खबरो वाचपी आनी अणकारपी ह्या कामाखातीर अर्ज मागयता.
1: मतीन दौरात हे काम तात्पुरत्या करारचेर आसा.
2: उमेदवार खंयचे शाखेची पदवी मेळयल्लो आसपाक जाय. पिराय 21-50 वर्सा.
0: कोंकणी भाषेचे गिन्यान तशेंच हेर भासांतल्यान कोंकणीन अणकार करपाक येवपाक जाय.
1: निवड प्रक्रियेंत लेखी परिक्षा, मुलाखत आनी आवाजाची चाचणी जातली.
2: उमेदवारांनी थारायल्ली फी भरून आपलो अर्ज खबरा विभाग आकाशवाणी पणजी आल्तीन पणजी गोंय ह्या पत्त्यार हाडून दिवचो.
0: अधिक माहिती खातीर
1: संपर्क क्रमांक 7020672710.
0: नंबर परतून एक फावट 7020672710. ईमेल संपर्क
1: RNUAIRPANAJI@gmail.com
0: RNUAIRPANAJI@gmail.com. अर्ज पावपाची निमाणी तारीख 17 मे 2026. जागे तात्पुरत्या कराराचेर आसा हे लक्षात घेवचे. येयात
1: तुमचे नाते आकाशवाणी कडेन जोडात.
3: आकाशवाणी आकाशवाणी.
4: ऐकप्यानो तुम्ही ट्यून इन केला 233.1 मीटर म्हणजेच 1287 किलो हशीर आकाशवाणी पणजी केंद्राचं हो मादे चॅनल. 1:45 झालेली असा आणि वेळ झालेला असा सदा फुली या कार्यावळीचो. तर या कार्यावळीत सुरवेक ऐकूया शान हांच्या आवाजान हे गीत.

संगीतकार अशोक पत्की रजय पवार हांनी या गीताची रचना केलेली असा. आता ऐकूया स्वप्नील बांदोडकर हांच्या आवाजात हे गीत. संगीतकार असात अशोक पत्की आणि रजय पवार हांनी या गीताची रचना केलेली असा.

स्वप्नील बांदोडकर यांच्या आवाजान तुम्ही हे गीत ऐकले. आता ऐकूया अक्षय नाईक संगीतकार यांच्या आवाजान हे गीत, आणि त्यांनीच या गीताची रचना केलेली असा.

संगीतकार अक्षय नाईक हांच्या आवाजान तुम्ही हे गीत ऐकले आणि त्यांनीच या गीताची रचना केलेली असा आणि या गीता बरोबरच सदाफुली ही कार्यावळ हांगा सोपता. तुम्ही ट्यून इन केला आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल. 2 वरांचेर तुमकां आयकूंक मेळटले मिड डे न्यूज इन इंग्लीश, 2:15 दोपार समाचार आणि 2:30 हिंदी चित्रपट संगीताची कार्यावळ आयकुपाक विसरू नकात. तर ऐकत रावात आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल.

233 एक मीटर म्हणजेच 1287 किलो अशी तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं हो माधे चॅनल. ऐकू पॅनो 2:30 झालेली असा आणि वेळ झालेला असा तुमच्या आवडीची हिंदी चित्रपट संगीताच्या कार्यावळीचं. आय नो गर्मी खूप वाढलेली असा आणि एसीच्या शिवाय कोणाक करमनाच असतले, तर अशा या गर्मीच्या दिसांनी ऐकूया एक असे गीत जे आमका पावसाच्या दिसांनी घेऊन वतले तुमच्या खातीर खास घेऊन येता गुरु या चित्रपटातलं हे गीत. श्रेया घोषाल आणि उदित नारायण, श्रेया घोषाल आणि उदय यांच्या जोडावाजान हे गीत.

गुरु या चित्रपटातले सुंदरसे असे गीत ऐकले तुम्ही. श्रिया घोषाल आणि उदय मजुमदार यांच्या जोड आवाजान हे गीत आशिल्ले. संगीतकार

2011 सालातलो चित्रपट सिंगम या चित्रपटातले गीत आशिले संगीतकार अजय अतुल, श्रेया घोषाल आणि अजय हांच्या जोड आवाजान तुम्ही हे गीत ऐकले आणि स्वानंद किरकिरे हांनी या गीताची रचना केलेली असा. आता ऐकूया राहत फतेह अली खान हांच्या आवाजान हे गीत.

2011 सालातलो चित्रपट बॉडीगार्ड या चित्रपटातलं हे गीत आशिल्लंय. संगीतकार हिमेश, श्रेया घोषाल आणि राहत फतेह अली खान यांच्या जोडावाजन तुम्ही हे गीत ऐकलंय. शबीर अहमद आणि निलेश मिश्रा यांच्यानी या गीताची रचना केलेली असा. ऐकूया लकी अली आणि राम या हांच्या जोडावाजन हे गीत.

कहो ना प्यार है या चित्रपटातलं गीत असलंय. संगीतकार राजेश रोशन, इब्राहिम हांनी या गीताची रचना केलेली असा. ऐकूया राहत फतेह अली खान आणि तुलसी कुमार यांच्या जोडावाजान हे गीत.

0: राहत फतेह अली खान आणि तुलसी कुमार यांच्या जोड आवाजांनी तुम्ही हे गीत ऐकले. वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई या चित्रपटातले आणि संगीतकार आशिले प्रीतम. या गीताबरोबरच ऐकूपनो हिंदी चित्रपट संगीताची कार्यावळ हा सप्ताह. आता घेऊया एक लहानसो विसव.
1: वीर जवान जवानांच्या अनुभवांची गाथा घेऊन येता आकाशवाणी वीर जवान. दर महिन्याच्या दुसऱ्या ब्रेस्तारा सकाळी 7:30 वरांचेर महादय वाहिनींत आणि दर महिन्याच्या दुसऱ्या शुक्रारा सकाळी 7:30 वरांचेर FM रेनबोंत. वीर जवान.

इष्टानो तुम्ही ट्यून इन केला आकाशवाणी पणजी केंद्राचं हो माधव चॅनल. 3 वरांचेर आम्ही सहक्षेपित करतात दिल्ली केंद्रावेलन हिंदीतलं खबरो आणि 3 वर 5 मिनिटांचेर इंग्लिशीतलं खबरो.

233 अंशिक मीटर म्हणजे 1287 किलो अशीर तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राचं हो मादे चॅनल. दनपारशी 3:14 जाल्ली आसा आणि वेळ झालेलो आसा तुमच्या या सभेतल्यान निरोप घेवपाचो. ह्या वेळार तुमकां आयकूंक मेळटल्यो आमच्यो तरेकवार अश्यो कार्यावळी. 828 म्हळ्यार 101.1 मेगाहर्स म्हळ्यार विविध भारती चॅनलाचेर, तशेंच 105.4 मेगाहर्स म्हळ्यार आकाशवाणी पणजी केंद्राच्या FM रेनबो सेवेंतल्यान. परतून मेळुया मादे चॅनलाचेर सांजेच्या 5:30 आमच्या मुखावेल्या सभेन. तो मेरेन निरोप दियात. नमस्कार.

सगळ्यांक नमस्कार आनी येवकार. मोगळ आयकुप्यानो, तुमी ट्युन इन केल्लो आसा तुमच्या आवडीचो 233 मीटर म्हळ्यार 1287 किलो हर्जांचेर आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल. सांजेची 5:30 22 सेकंड जातात. मोगळ आयकुप्यानो, ही आकाशवाणी आसा खास तुमचे खातीर, देखून ती आयकत रावात. न्यूज ऑन एअर ह्या ॲपावरवी डिजिटल मोडाचेर लेगीत तुमी ती आयकू शकतात. तर मोगळ आयकुप्यानो, परत एक फावट हांव तुमकां सगळ्यांक आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलार येवकार दिवन आयच्या सांजेच्या प्रसारणांक सुरवात करता. सुरवेक तुमकां आयकुपाक दिता युवावाणी मराठी ही कार्यावळ.

0: रसिक श्रोते हो नमस्कार, आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे आजच्या युववाणी मराठी या कार्यक्रमात. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकूया मला भावलेले पुस्तके, श्रिया मनोहर तेंगसे ऐकूया यांचे विचार.
1: आजच्या धावपळीच्या जगात सतत धावत असताना आपण सगळेच काही विरंगुळ्याची साधनं शोधत असतो, ज्यामुळे मनाला प्रसन्न वाटेल, या धावत्या वास्तवापासून दूर जाऊन काहीशा कल्पना विश्वात रममाण होता येईल असा छंद आपल्याला हवा असतो. तसाच माझाही एक छंद पुस्तक वाचनाचा. आज माझ्या मनाला अत्यंत भावलेल्या काही पुस्तकांबद्दल मला तुम्हाला सांगायचंय. मला आवडलेलं आणि मराठी साहित्यातील पहिलं दलित आत्मकथन म्हणून गाजलेलं दया पवार यांचं बलुत हे आत्मकथन. जन्मतः माणसाला चिकटलेली जात कशी गोचिडीसारखी त्याला घट्ट चिकटून बसते आणि कशा पद्धतीने त्याचं शोषण करते याचं काळीज हेलावून टाकणारं वर्णन या आत्मकथनात येतं. गावकुशीतली भांडणं, तंटे, अज्ञान, अंधश्रद्धा यांनी पिचलेला समाज, स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर काळातील आंबेडकर चळवळी, वेश्यांच्या गल्लीतील विदारक अनुभव असे भयानक प्रसंग वाचताना मन सुन्न होतं. या कथनातील एक गोष्ट मला आवडली, ती म्हणजे तथाकथित अस्पृश्यांच्या घरात जन्माला येऊन उच्चवर्णीयांकडून सातत्याने अपमान सहन करून सुद्धा लेखकानं संपूर्ण आत्मकथनात जातीव्यवस्थेवर किंवा कुठल्याही समाजावर टीका केलेली नाही. त्यांनी फक्त स्वतःचे अनुभव प्रामाणिकपणे मांडले आहेत. एक माणूस म्हणून जन्माला येऊनही केवळ परंपरेनं चालत आलेल्या विशिष्ट समाजव्यवस्थेमुळं त्यांना नरकयातना भोगाव्या लागतात. पांढरपेशी समाजाकडून सतत गळचेपी होत असल्यामुळं त्यांना माणसासारखं जगताच येत नाही. या जाणीवेनं आपल्या अंतर्मनातील माणूस जागा होतो. रूढीनुसार आपल्या डोळ्यांवर आलेली अंधश्रद्धेची चिपाडं एकदम दूर होतात आणि माणुसकीच्या अधिक जवळ जाऊन जगायची ओढ लागते. अशा दाहक वास्तवाचं जळजळीत अंजन डोळ्यात घालणाऱ्या काही ललितकृती साहित्यात असतात, तशाच वास्तवाला अतिशयोक्ती

च्या परमशिखरावर नेऊन डोळ्यातून पाणी आणत पोट धरून हसवणाऱ्या ही काही कृती साहित्याला समृद्ध करतात. मराठी वाङ्मय सृष्टीत मला विनोदी साहित्य कोणाचं वाचायला आवडत असेल तर ते द मा मिरासदार यांचं. दमांच्या विनोदी कथा आजवर मी कैक वेळा वाचल्या असतील, पण आजही प्रत्येक गोष्ट वाचताना मला तेवढंच हसू येतं जेवढं पहिल्यांदा वाचताना आलं होतं. उदाहरणार्थ जावई बापूंच्या गोष्टी हे पुस्तक. एखादी कथावस्तू घेऊन अतिशयोक्तीपूर्ण घटनांची सुसंगत साखळी गुंफून वाक्यावाक्यात विनोद निर्मिती करण्याचं दमांचं कसब विलक्षणच म्हणावं लागेल. दमांचा विनोद म्हणजे लहानातल्या लहानाला समजेल इतका साधा आणि जाणत्यातल्या जाणत्यालाही चपखल बसावा इतका सूचक. त्यांची हलकी फुलकी निवेदन शैली वाचकाला जितकं खळखळून हसवते तितकंच त्या विनोदात येणारं विडंबन वाचकाला सामाजिक विसंगतीवर विचार करायला भाग पाडतं. जसं की दमांची भूताचा जन्म ही कथा. यात अंधश्रद्धेसारखा वादविवादाचा गहन विषय हसत खेळत बेमालूमपणे मांडत विनोदाच्या माध्यमातून अंधश्रद्धेच्या विरोधात जनजागृती केली आहे. या सगळ्या घटकांमुळे मिरासदारांच्या विनोदाला एक वेगळीच उंची प्राप्त होते. तो कुठेही पोकळ, बाष्कळ किंवा फाजील वाटत नाही. उलट हा विनोद वाचकाच्या मनावर अबाधित राज्य करतो. विनोद माणसाच्या बुद्धीला संतुष्ट करत असतो, पण या बुद्धीच्याही पलीकडे जाऊन माणसाला मन असतं. त्या मनात चाललेल्या भावनिक कल्लोळांना कुरवाळणारा स्पर्श आपल्याला हवा असतो. हा मायेचा स्पर्श देणाऱ्या एका कादंबरीनं माझ्या मनात कायमचं घर केलं. ती म्हणजे रणजित देसाई लिखित स्वामी ही कादंबरी. थोरले माधवराव पेशवे यांच्या जीवनावर आधारलेली स्वामी कादंबरी परिपूर्णतेची अनुभूती देऊन जाते. इतका मोठा ऐतिहासिक विषय इतक्या लालित्यपूर्ण रीतीने वाचकांसमोर ठेवणाऱ्या कादंबऱ्या साहित्यात फार क्वचितच आढळतील. स्वामी ही कादंबरी म्हणजे वाचकाच्या हृदयाला पाझर फोडणारं एक हळवं काव्य आहे. त्यात माधवरावांसारख्या बाणेदार दूरदृष्टी पेशव्याची यशोगाथा आहे. राघोबादादांसारख्या भोळ्या, अविचारी आणि पर्यायाने चुकीच्या सल्ल्यांना बळी पडून गृहकलहाने पेशवाईला आतून पोखरणाऱ्या घरभेदाच्या दुर्दैवी रोगाची कहाणी आहे. जीवनात पतीचा सहवास फारसा लाभला नसताना देखील आपल्या पतीवरील निष्ठा अढळ राखत मरणाच्या चितेवर पर्यंत त्याला निरपेक्ष साथ देणाऱ्या रमाबाईंच्या पातिव्रत्याची पवित्र गाथा आहे. स्वामी ही ऐतिहासिक कादंबरी असूनही ती वाचताना कुठेही आपण बोजड, कंटाळवाणं असं काहीतरी वाचतोय असं वाटत नाही. पेशव्यांचं दरबारी कामकाज, लढाया मोहिमांच्या नोंदी, युद्धनीती इत्यादी रुक्ष गोष्टी देसाईंच्या लेखणीतून सौंदर्याचं विलक्षण लेणं लेऊन उतरतात. आणि हे साधताना कुठेही इतिहासाचा विपर्यास किंवा कल्पनेचा अतिरेक जाणवत नाही. रमाबाई आणि माधवरावांच्या अद्वितीय प्रेमकथेनं तर या कादंबरीला एक वेगळंच पावित्र्य प्राप्त करून दिलं आहे. त्या दोघांमधील प्रीतीचे क्षण इतक्या शालीन आणि हळूवार पद्धतीने शब्दबद्ध झालेत की ते वाचताना मनाला गहिवर येतो. रमा माधवांच्या आयुष्यात सुखाचे प्रसंग फार कमी वेळ आले. राज्यकर्त्याला मिळालेला तो शापच असतो खरं तर. कित्येक वेळा वैयक्तिक भावनांना मागे सारून कर्तव्य कठोर व्हावं लागतं. वयाच्या 28व्या वर्षी मृत्यूशय्येवर पडलेले माधवराव आणि 22 वर्षांच्या रमाबाई या दोघांतील सहवासाचे तरल क्षण देसाईंनी इतक्या हळुवारपणे रेखाटले आहेत की ते काळजात खोलवर रुतून बसतात. माणसाला जीवनात अजोड प्रीती लाभणं किती गरजेचं असतं याची जाणीव होते. माधवरावांच्या निधनानंतर त्यांच्यावर निस्सीम प्रेम करणाऱ्या रमाबाई कोणतीही परंपरा नसताना साऱ्यांचा विरोध पत्करून सती जातात. प्रेमाचं ते उदात्तीकरण वाचकाला स्तिमित करून जातं. स्वामीकार रणजित देसाई या कादंबरीच्या वाचनानंतर मन भरून उरतात हेच या कादंबरीचं यश. याच काळात अजून एक पुस्तक माझ्या वाचनात आलं, ते म्हणजे मंगला आठलेकर यांनी संपादित केलेला तिची कथा हा कथासंग्रह. यात प्रिया तेंडुलकर, विभावरी शिरूरकर, सानिया आदी 12 स्त्री लेखिकांच्या कथा संग्रहित केल्या आहेत. या पुस्तकाबद्दल संपादक आठलेकर सांगतात, ह्या तीला विशिष्ट नाव नाही, स्त्री हीच तिची ओळख.
आयुष्यभर तिला सोबत फक्त

नानाविध दुःखांची. तिचा छळ मांडणाऱ्या जुन्या परंपरा खंडित झाल्या खऱ्या, पण प्रश्न संपले नाहीत. जगण्याच्या नव्या पद्धतीतून तिच्यासाठी नवे प्रश्न निर्माण होतच राहिले. यातनांचे पीडेचे प्रकार बदलले, पण दुःखाची जात तीच, जीवघेणी. तिचं शिक्षण, तिचं आर्थिक स्वावलंबन, तिचं कर्तृत्व सगळं खोटं. खरं फक्त तिचं स्त्री असणं. हा कथासंग्रह वाचताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे या लेखिकांनी स्त्रियांची वेदना मांडत असताना कुठेही विनाकारण स्त्रीवादाचं स्तोम माजवलेलं नाही. फक्त स्त्री स्वातंत्र्याची किंमत म्हणून पावलोपावली कराव्या लागणाऱ्या तडजोडी आणि त्यांचा संघर्ष यांचं हृदयद्रावक वर्णन केलं आहे. या कथासंग्रहात येणाऱ्या सर्व स्त्रिया आधुनिक विचारसरणीच्या, उच्च शिक्षण घेतलेल्या, नोकरी सांभाळून संसार चालवणाऱ्या तसंच स्वावलंबी आहेत. पण तरीही आशा बगे ही लेखिका निवडुंग या कथेतून स्त्रीची जात निवडुंगाची, कुठेही आणि कशीही रुजून जाते अशा शब्दातून स्त्रीचं मुकाट जगणं मांडते. रोहिणी कुलकर्णीच्या आदम आणि ईव या कथेत येणारी विधवा सुमित्रा आणि तिचा विवाहित प्रियकर यामध्ये असलेला प्लेटॉनिक लव्ह सारखा पवित्र संबंध आणि पुढे निसर्ग नियमाने निर्माण होणाऱ्या शरीर भावना यातील संघर्ष दिसतो. जानकी देसाईचे प्रश्न या विजया राजाध्यक्षांच्या कथेतून लिव्ह इन रिलेशनशिप सारखी अत्याधुनिक जीवनपद्धती आणि त्यातून निर्माण होणारी भावनिक गुंतागुंत दिसते. एकंदर आज घराबाहेर स्त्रीचं स्वतःचं एक विश्व आकार घेत आहे, पण मुक्त होण्याच्या धडपडीत आपल्यावरील दडपणं अधिकच वाढतात हा स्त्रीचा अनुभव आहे. साऱ्याच जगात नवीन स्थित्यंतरं नवे प्रश्न घेऊन येत असतात, पण स्त्रीच्या जीवनात तिचं स्त्री असणं हा एक भला मोठा प्रश्न कायमच असतो. याच प्रश्नाचा विचार तिची कथा या कथासंग्रहात झालेला आहे. पावलोपावली आयुष्यात अशी गुंतागुंत सामोरी येत असताना आपल्याला या सगळ्यापासून दूर जाऊन काही निवांत प्रसन्न क्षण जगावेसे वाटत असतात, आणि ही शांतता आपल्याला कुठे मिळत असेल तर ती निसर्गाच्या सान्निध्यात. निसर्गा इतकं सुंदर, विलोभनीय असं या जगात दुसरं काहीच नाही. मधुमंगेश कर्णिक यांचं सोबत हे ललित निबंधांचं पुस्तक वाचताना मला हाच अनुभव आला. निसर्गातली झाडं, फुलं, पशु पक्षी, माणसं, वस्तू, रस्ते, वाटा यांचं अतिशय हळूवार आणि तरल वर्णन या पुस्तकात वाचायला मिळतं. कर्णिकांनी ज्या सौंदर्यपूर्ण नजरेनं झाडांना, प्राण्यांना, निसर्गाला न्याहाळलं, त्या नजरेत अजाण बालकाचं कुतूहल, जाणत्याची जिज्ञासा, कलाकाराची संवेदना, रसिकाची तन्मयता आणि कवीची सहृदयता आहे. जसं की उदाहरण घ्यायचं झालं तर केळ. केळ सगळ्यांच्याच अंगणात बहरते, पण तिच्याकडे पाहण्याची कर्णिकांची सौंदर्य दृष्टी पहा. ते सांगतात, केळ वयात आली म्हणजे लावण्याच्या नाना कळा ती दाखवू लागते. आपली पोपटी रंगाची तलम रेशमी पाने वाऱ्याने फाटू नयेत म्हणून वयात आलेली केळ इतकी जपते की काही विचारू नका. खट्याळ वारा तिच्यावर फार डोळा ठेवतो. तारुण्याच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या अल्लड केळीला काही म्हटल्या काही कळत नाही. ती खुशाल त्या अवखळ वाऱ्याच्या प्रेमात पडते. कोबळ्या प्रणयिनीच्या भावनेने ती वाऱ्याला स्वतःशी सलगी करू देते, पण वारा नेहमीसारखाच धसमुसळेपणाने वागतो आणि तिथेच सगळे बिनसते. केळीच्या मुग्ध प्रणय भावना आडदांड मुसाफिर वाऱ्याला ओळखताच येत नसतात. मग ती कितीतरी दिवस भीतीने मोठ्या प्रौढ केळीच्या आडोशाला तोंड लपवून राहते. वाऱ्याची स्वारी आजूबाजूला घोटाळून निघून जाते. नि मग केळ पानांचा पदर नीट नेटका घेऊन पुन्हा तोऱ्यात उभी राहते. मधुमंगेश कर्णिकांची ही नजाकत मनाला एक वेगळाच आनंद देऊन जाते. फणस, चिंच, वड, बकुळ, शेवगा, पिंपळ आदींची वर्णनं या पुस्तकात इतकी सुबक साकारली आहेत की आहा हा. ही रसाळ, भावस्पर्शी, शब्दगंधित वर्णनं वाचताना खळाळत्या शब्दामृताच्या झऱ्यात मन न्हाऊन निघतं. आत्ता सांगितलेली सारी पुस्तकं जवळपास 4-5 दशकांपूर्वीची आहेत, पण त्यातील लेखन आजही त्यावेळे इतकंच ताजं, टवटवीत वाटतं, आजही वाचकांच्या मनावर अखंड राज्य गाजवतं, हा त्या सर्व दिग्गजांच्या अमोघ लेखणीचाच महिमा म्हणावा लागतो.

0: लागेल. ही सारी पुस्तकं आता माझी आयुष्यभराची सोबत पुरवतील यात शंका नाही.
1: श्रोते हो, आजच्या युववाणी मराठी या कार्यक्रमात आपण ऐकलं श्रिया मनोहर तेंगसे यांनी मला भावलेली पुस्तके या विषयावर केलेलं भाष्य. आणि आता पुढे या मराठी युववाणी मराठी या कार्यक्रमात आपण ऐकूया क्षणभर विश्रांती या मराठी चित्रपटासाठी ऋषिकेश कमरेकर यांचा गोड आवाज.

ऐकुपेनो आणि आता जाणून घेऊया FM रेनबो 105.4 मेगाहर्ट्झांचेर वितरावपी कार्यावळींची रूपरेषा. सध्याक तुम्ही ऐकू शकतात रेनबो सांज ही कार्यावळ. ताच्या उपरांत फोन इन प्रोग्राम ही कार्यावळ असतली 7 वरांचेर. आणि 7 वरां जाऊन 30 मिनटांचेर ऐकुपाक रावात फार्म टू सिटी. ह्या कार्यावळींत गोंयांत गोबी शेती ह्या विशयाचेर वरद सामंत हांचे उलोवप, उशा नायक हांच्यांनी घेतिल्ली मुलाखत. कातारांचो वेळ आसा 8 वरांचेर. एक ही फिल्म से ही कार्यावळ 8 वरां जाऊन 30 मिनटांचेर. 9 वरांचेर न्यूज 8.9 आणि 9 वरां जाऊन 15 मिनटांचेर बेस्ट ऑफ द वीक पश्चिमी संगीताची कार्यावळ. 10 वरां जाऊन 5 मिनटांचेर वेस्टर्न म्युझिक फोन इन रिक्वेस्ट सॉंग प्रोग्राम पश्चिमी संगीताची कार्यावळ. 11 वरां जाऊन 10 मिनटांचेर फ्रॉम द आर्काइव्स पश्चिमी संगीताची कार्यावळ. आणि FM रेनबो 105.4 मेगाहर्ट्झांचेर 12 वरांचेर सभा सोपतली. तर ह्यो आशिल्ल्यो आयच्या सांजेच्या सभेंत वितरावपी कार्यावळी 105.4 मेगाहर्ट्झांचेर.

आयकुपेनो, तुम्ही ट्यून इन केला 233° मीटर म्हळ्यार 1287 किलो हर्ट्झांचेर आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल. सांजेची 6 वरां जावन 12:10 जातात. आयकुपेनो, ही आकाशवाणी आसा खास तुमचे खातीर. देखून ती तुम्ही ऐकत रावात आनी आकाशवाणी पणजी केंद्राचे तिनूय चॅनल FM रेनबो 105.4 MHz विविध भारतीच्यो विज्ञापन वितरावणी सेवा आनी म्हादय चॅनल 233° मीटर म्हळ्यार 1287 किलो हर्ट्झांचेर कांय खिणातच तुमकां आयकुपाक दिता तुमची आवडीची शब्दुली ही कार्यावळ.

निकतेच तुम्ही ऐकले शान, निकतेच तुम्ही ऐकले शान हांच्या आवाजातले गीत, श्रीधर कामत हांची गीत रचना आशिल्ली, अशोक पत्की हांच्या संगीताक. मुखार ऐकूया अक्षय नायक हांचो आवाज.

0: त्रिनिदाद आणि टोबॅगो भेटी वेळार विदेश व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी भारत त्रिनिदाद आणि टोबॅगो हांच्या मदल्या पारंपारिक संबंधांची तोखणाय करतना सांगले,
1: India has traditionally had very warm and friendly relations with Trinidad and Tobago, and these ties have been underpinned by shared history, our struggle against colonialism, and by our very special bonds of cricket. The people of our two countries share so much in common, whether we talk of clothing and sports or food habits and traditions.
0: तसेच ताणी त्रिनिदाद आणि टोबॅगोच्या प्रधानमंत्र्यांची भेट घेऊन द्विपक्षीय सहकार्य आणि घटमूट करपाविषयी भासाभास केली. प्रधानमंत्री सुरक्षा विमा, प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा आणि अटल पेन्शन योजन ह्या योजनांनी देशातल्या नागरिकांक समाजिक सुरक्षा कवच दिवपाची 11 वर्षा पुराय केल्यात. खास करून समाजातल्या वंचित आणि असुरक्षित घटकांक अर्थिक संरक्षण दिवप हो या येवजण्यांचो हेत आसा. एक कळवणी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी खबरावाचक तशेच अणकारक पदा खातीर कराराचेर पात्र उमेदवारा कडल्यान अर्ज मागयल्यात. अर्ज करपाची निमाणी तारीख 17 मे आसा. हवामान. गोयात फुडले 2 दीस तापमानात वाढ जावपाची शक्यताय आसा, देखून नागरिकांनी भलायकेची जतनाय घेवची अशे आवाहन गोय हवामान खात्याचे मुखेली नहुश कुलकर्णी हाणी केला. खेळ. आयपीएल क्रिकेट सर्तीत आयज सांजवेळा 7:30 वरांचेर जयपूरच्या सवाई मानसिंग मैदानार राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स पंगडामदी खेळ जातलो. भारताच्या साहिल जाधव हाणी चीनात चालू आशिल्ल्या आर्चरी वर्ल्ड कप स्टेज 2 सर्तीत दादल्यांच्या वैयक्तिक कंपाऊंड सर्तीत काशा पदक जिखले. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमचे फुडले खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले फाल्यां सकाळी 8:40 वरांचेर. नमस्कार.
2: आयकुप्यानो, तुम्ही ट्यून इन केला 233.1 मीटर म्हणल्यार 1287 किलो हर्ट्झांचेर आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल. सांजेची 6:35:50 जातात आणि ह्या वेळार तुमकां आयकुपाक दिता कातारांची कार्यावळ. सुरवेक आयकुया पास्कोल हांचो आवाज.

आयकुप्यानो, तुम्ही ट्यून इन केला आकाशवाणी पणजी केंद्राचो म्हादय चॅनल. सांजेची 6 वरां जावन 41:40 जातात. तुम्ही आयकतात कातारांची कार्यावळ, आणि ह्याच कार्यावळींत आता ऐकुया लुलू हांचो गोड ताळो.

आयकुप्यानो निकतेच तुम्ही आयकले ओलावा हांच्या आवाजातले हे कतार, जोकीम डिसोजा हांचे संगीत आणि गीतरचना आशिल्ली. मुखार तुमका आयकुपाक दिता अँथनी सान हांचो आवाज.

रसिक श्रोते हो, आपण ऐकत आहात भावगीतांचा कार्यक्रम आणि आता आपण ऐकूया सुरेश वाडकर यांचा आवाज, प्रवीण दवणे यांची गीतरचना, संजयराज गौरीनंदन यांचं संगीत.

श्रोतेहो आणि आता आपण ऐकूया सोनाली पटेल यांचा आवाज, हेमंत आवडसकर यांची गीतरचना, श्रीकृष्णा चंद्रात्रे यांचं संगीत.

रसिक श्रोते हो, आणि आता आपण ऐकूया वैशाली मादे यांचा आवाज, हेमंत आवडसकर यांची गीतरचना, श्रीकृष्णा चंद्रात्रे यांचं संगीत.

0: रसिक श्रोते हो, आणि आजचा हा भावगीतांचा कार्यक्रम इथेच समाप्त होत आहे. आता ऐकूया कोकणीतल्या प्रादेशिक बातम्या.
1: नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी योगेश जोशी तुमकां प्रादेशिक खबरो दिता. मुखेल खबरो. सुवेंदू अधिकार यांच्या फुडारपणाखाला भाजप सरकारान अस्तंत बंगालात नव्या युगाची सुरुवात केल्या अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी सांगले. मनशाच्या जीवाचे आणि रानवटी जनावरांचे संरक्षण हांकां सगळ्यांत चड प्राधान्य आसा अशें रानमंत्री विश्वजीत राणे हांणी सांगला. गोंय वैजकी महाविद्यालयात 7 अतिरिक्त ओपीडी सेवा खातीर ऑनलायन बुकींग सुरू केला. आणि गोंयात फुडले 2 दीस तापमानात वाढ जावपाची शक्यताय आसा, देखून नागरिकांनी आपल्या भलायकेची जतनाय घेवची अशें आवाहन गोंय हवामान खात्यान केला. आता पुराय खबरो. सुवेंदू अधिकारी यांच्या फुडारपणाखाला भाजप सरकारान अस्तंत बंगालात नव्या युगाची सुरुवात केल्या अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी सांगले. अस्तंत बंगालात जाल्ले सोपुतविधी सुवाळ्याक मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हाजीर आशिल्ले. अस्तंत बंगालचे मुखेलमंत्री सुवेंदू अधिकारी आणि हेर मंत्र्यांक गोयचे मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी परबी दिली. अस्तंत बंगाला खातीर ही नव्या युगाची सुरवात आसा. सुवेंदू हांच्या गतीशील फुडारपणाखाला आनीक मानादीक प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या मार्गदर्शनाखाला डबल इंजीन सरकार राज्यभर समावेशी आणि सर्वांगीण उदरगतीची गती वाढयतले. अस्तंत बंगालात नवी संद, घटमूट प्रशासन, मुळाव्या साधन सुविधांची उदरगत, वंचितांचे सशक्तीकरण आणि अंत्योदयाचे दिकेन जावपी उदरगत पळोवपाक मेळटली अशें दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हळें. संवर्धनाचे उपाय वाडोवप, शेत पातळेचेर तयारी सुदारप, गोंयभर मनीस रानवटी जनावर संघर्षाच्या वाडट्या घडणुकांक तोंड दिवपाचेर लक्ष केंद्रीत कार्यसूची घेवन रान खात्याची सविस्तर नियाळ बसका जाली अशें रानमंत्री विश्वजीत राणे हांणी सांगले. मनीस जिवीत आणि रानवटी जनावरांचे संरक्षण हांकां सगळ्यांत चड प्राधान्य आसा अशें रानमंत्री विश्वजीत राणे हांणी सांगलां. निरीक्षण प्रणाली घटमूट करप, बेगीन प्रतिसाद दिवपाची यंत्रणा सुनिश्चित करप आणि रान वाठारांनी उदयाक येवपी आव्हानांचेर वेवस्थापन करपा खातीर शास्त्रीय हस्तक्षेप आपणावप हाजेर भर दिता. मनीस वसणुके लागसार रानवटी जनावरांची हालचाल करवी परिस्थिती चड प्रभावी आणि सुसक्षीतपणान हाताळूंक मेळची म्हणून जमनीच्या पावण्यार समन्वय बळकट करपाचे काम सुरू आसा अशें मंत्र्यांनी सांगलें. ताच्या मतान जैवविविधतायेक तडजोड जावची न्हय हाची खात्री करतना संघर्ष उणो करपाचो हेतू आसा. गोयची पर्यावरणीय संपत्ती सांबाळपा खातीर रान खाते वावर चालूच दवरता, तेच बरोबर उदरगत कार्यावळी टिकाऊ आणि जबाबदार पद्दतीन फुडे वचपाची खात्री करता अशें मंत्री राणे हांणी मुखार सांगले. संवर्धन आणि वाड एकठांय मुखार वता अशी समतोल पर्यावरण यंत्रणा सांबाळप हे दीर्घकाळाचे ध्येय आसा अशें ताणी सांगले. फुडाराक समुदाय आणि रानवटी जनावर ह्या दोघांची बरी राखण मेळची म्हणून शेतातली क्षमता घटमूट करपाचे आणि कार्यकारी कार्यक्षमताय वाढोवपाचे यत्न चालू आसात अशें ताणी परतून एक फावट सांगले. साखळी मतदारसंघातल्या कुडणे ग्रामपंचायत वाठारांत विंगड विंगड उदरगतीच्या कामांचो बुनयादी फातर बसोवपाचो सुवाळो फाल्यां आयतार 10 मे दिसा कुडणे हांगासर जातलो. मुख्यमंत्री तशेंच साखळेचे आमदार दोतोर प्रमोद सावंत मुखेल सोयरे म्हूण हाजीर आसतले. ग्रामपंचायतीचे सरपंच दामोदर पेटकर तशेंच हेर पंच सदस्य हाजीर आसतले. ह्या सुवाळ्याक नागरिकांनी व्हडा संख्येन हजर रावचें अशें आवाहन ग्रामपंचायतीन केलां. गोयच्या पर्यटन खात्यान गोंय पर्यटन उदरगत महामंडळाच्या म्हळ्यार GTDCच्या सहकार्यान 8 ते 10 मे 2026 मेरेन सांजवेळा 6 वरांचेर सालिगांवच्या फुटबॉल मैदानार गोंय दायज महोत्सव 2026 आयोजन केला. गोयच्या गिरेस्त सांस्कृतीक दायजाचो एक उत्सव म्हण ह्या 3 दिसांच्या महोत्सवात लायव्ह गोयचे संगीत, पारंपारीक सादरीकरण, फॅशन शो

0: केस थळावे जेवण आनी समाजाचो सहभाग आसतलो तशेंच थळाव्या आनी भोंवडेकारांक गोंयच्या दर्यादेग भायर गोंयचो एक अणभव दितलो. ह्यो खबरो तुमी आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान आयकतात.
1: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
0: आकाशवाणी पणजी आता मुखावेल्यो खबरो. गोंय भलायकी खात्यान गोंय वैजकीय महाविद्यालय हॉस्पिटलाची ऑनलायन ओपीडी बुकींग पद्दत आनी 7 विभागांनी वाडयल्या. तातूंत पेडियाट्रीक, एन्डोक्रिनॉलॉजी, प्लास्टीक सर्जरी, न्युरो सर्जरी, कार्डोवास्क्युलर आनी थॉरासीक सर्जरी, जेरियाट्रीक मेडिसीन, पेडियाट्रीक सर्जरी आनी निफ्रॉलॉजी ह्या विभागांचो आसपाव आसा. शुक्रारा भौशीक भलायकी खात्यान जारी केल्ले अधिसुचोवणे प्रमाण ओपीडी नेमणुकां खातीर सध्याची ऑफलायन रांक पद्दत ऑनलायन बुकींग सुविधा वांगडा चालू उरतली. दर ओपीडीत दिसाक 50 स्लॉट ऑनलायन बुक करपाक मेळटले, जे 11 मे 2026 सावन लागू जातले. गोमेकोच्या संकेतथळाचेर वचून ही ऑनलायन नोंदणी करची पडटली. स्वसंरक्षण, राष्ट्र तशेंच धर्माचे रक्षण करपा खातीर आनी मनशातली शारिरीक आनी मानसीक दुबळाय पयस करून ताचे भितरली सुप्त शक्त जागृत करपा खातीर बांदोडे हांगाच्या भाऊसाहेब बांदोडकर मैदानाचेर आयज 9 मे दिसा सकाळी 6:30 हिंदू जनजागृती समितीच्या शौर्य प्रशिक्षण शिबिराक सुरवात जाल्या. हे शिबीर 15 मे मेरेन सकाळी 6:30 ते 8:30 ह्या वेळार चलतले. तरणाट्यां खातीर आशिल्ले हे शिबीर फुकट आसा. शिबिराच्या सुरवातीक हिंदू जनजागृती समितीचो युवा संघटक हर्षद खानविलकर शिबिराचो उद्देश सांगतना हे शिबीर हर घर योद्धा ह्या खाशेल्या अभियानाखाला घेतला आनी दर एका घरांत असो योद्धा तयार जावप आयच्या काळाची गरज आसा अशें तांणी म्हळें. शिबिरांत लाठी काठी आनी लाठी युद्ध, दंड साखळे आनी मिक्स मार्शल आर्ट अशा स्वसंरक्षण प्रशिक्षणाची कौशल्या शिकयतले. गोंयांत फुडले 2 दीस तापमानांत वाड जावपाची शक्यताय आसा, देखून नागरिकांनी भलायकेची जतनाय घेवची अशें आवाहन गोंय हवामान खात्याचे मुखेली नहुश कुलकर्णी हांणी केला. उश्णतायेच्या ल्हारा वांगडाच आयज आनी फाल्यां सांजवेळार राज्यांतल्या कांय वाठारांनी गडगडाटासयत हलको ते मध्यम पावस पडपाची शक्यताय आसा.
2: आज 9 मे को हम जो बात कर रहे हैं रिगार्डिंग वेदर फोरकास्टिंग, आज और कल के लिए हॉट एंड ह्यूमिड डेज, मैक्सिमम टेम्परेचर वो एक्सपेक्टेड है 35.5 to 36.5 के बीच, उसके बाद ग्रेजुअली वो टेम्परेचर डिक्रीज होना शुरू हो जाएगा. नेक्स्ट 4 डेज के लिए वी आर एक्सपेक्टिंग की टेम्परेचर इज रेंज बिटवीन 35 डिग्री सेल्सियस. कंसिडरिंग दिस इज द मे मंथ एंड जो क्लाइमेटोलॉजिकल नॉर्मल जो टेम्परेचर रहता है वो 34 डिग्री सेल्सियस रहता है, उसके ऊपर प्लस एंड माइनस 1.5 डिग्री सेल्सियस वी कंसिडर एज अ नॉर्मल टेम्परेचर. कंसिडरिंग दिस रेंज टेक्निकलिटी के हिसाब से नॉर्मल हिसाब से डिस्कम्फर्ट दीस मे फर्स्ट 15 डेज.
0: मजगती पणजी वेधशाळेन नोंद केल्ल्या प्रमाण आयज पणजे चडात चड तापमान 36.1 अंश सेल्सियस जाल्यार उण्या दुणे 27.4 अंश सेल्सियस नोंद जाला. तशेंच मुरगांवांत चडात चड तापमान 35.9 अंश सेल्सियस जाल्यार उण्या दुणे 27.4 अंश सेल्सियस नोंद जाला. भारतीय तटरक्षक दळाच्या नव्या पिळगेच्या आदम्य श्रेणीतल्या वेगवान गस्ती जहाज ICGS अचल चे जलातावरण आयज ए अंबारासू अतिरिक्त सचिव आणि महासंचालक अधिग्रहण संरक्षण मंत्रालयांच्या हस्तुकी वास्कोच्या गोवा शिपयार्ड लिमिटेडात झाले. या वेळार पुलीस महानिरीक्षक, कमांडर, कोस्टगार्ड, केंद्र आणि राज्य सरकारचे वडील अधिकारी तशेंच गोवा शिपयार्ड लिमिटेडचे प्रतिनिधी आणि हेर मानेस्त हाजीर आशिल्ले. दर्यादेगेवेली सुरक्षा घटमूट करप, कार्यसंचालकीय सज्जताय वाढप आणि वायव्य क्षेत्रातल्या भारतीय तटरक्षक दलाच्या जापसालदारकी पाळपाक मजत करपाक हे जहाज महत्वाचे योगदान दितली. तशेंच पळोवणी, प्रतिबंध, सोद आनी बचाव कारवाय, तस्करी आड कारवाय आनी प्रदुशण उणे करप अशा मोहिमांनी हे जहाज वांटो घेतले. हाका लागून भारताच्या अस्तंत दर्यावेल्या शिमेची राखण करपाक भारतीय तटरक्षक दळाक खूप आदार जातलो. एक कळोवणी, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवी खबरां वाचक तशेंच अणकारक पदां खातीर कराराचेर पात्र उमेदवारा कडल्यान अर्ज मागयल्यात. उमेदवार पदवीधर आसप गरजेचें. पिराय 21 ते 50 वर्सां मजगतीं आसची. कोंकणी भाशेचें गिन्यान तशेंच इंग्लीश कोंकणी आनी कोंकणी इंग्लीश अणकार करपाचें कसब आसचें. प्रसारणा खातीर आवाज योग्य आसपाक जाय. अर्ज करपाची निमणी

0: आयकुप्यानो, आयच्या चावडेर ह्या कार्यावळींत तुमकां आयकुपाक मेळटलें भजन सादर करता विठ्ठल रकुमाई संस्कृतीक भजनी मंडळ तलपवाडा कुंभारजुवें.
1: सांस्कृतीक भजनी मंडळ तळपवाडा कुंभारजुवा गोवा तुमच्या मुखार घेवन येता भजनाची कार्यावळ. हातून वाटो घेवपी कलाकार आसात श्री सुरज दिलीप वळवयकर, श्री काशिनाथ जनार्दन फडते हार्मोनियम साथ, दिवाकर उ वळवयकर, श्री सीताकांत दशरथ भोसले, श्री विनायक जनार्दन फडते, श्री ओमकार अरविंद धारवाडकर पखवास साथ. सुरवेक तुमच्या मुखार दवरता पारंपारीक गजर.

0: श्री विठ्ठल रखुमाई सांस्कृतिक भजनी मंडळाची ही कार्यावळ इतल्यान सोपलेली आसा. हातूंत वांटो घेवपी कलाकार आशिल्ले श्री सूरज वळवयकर, श्री काशिनाथ फडते हार्मोनियम साथ, दिवाकर वळवयकर, सीताकांत भोसले, विनायक फडते, श्री ओमकार अरविंद धारवाडकर पखवास साथ. बरे तर मंडळी, देव बरे करू.
1: आयकुपेनो, आयच्या चावडेर ह्या कार्यावळींत तुमी आयकले भजन सादर केल्ले विठ्ठल रखुमाई संस्कृतीक भजनी मंडळ तळपवाडा कुंभारजुवा गोवा. आनी इतल्यान आयची ही चावडेर कार्यावळ हांगाच सोंपता.

0: rnuairpanji@gmail.com
1: rnuairpanji@gmail.com अर्ज पावपाची निमाणी तारीख 17 मे 2026. जागे तात्पुरत्या कराराचेर आसा हे लक्षांत घेवचे.
0: तुमचे नाते आकाशवाणी कडेन जोडात.
2: आकाशवाणी.

0: भक्ती सावंत राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पश्चिम बंगालमध्ये भाजपा नेते शुभेंदू अधिकारी यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ. तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी अभिनेते जोसेफ विजय पुन्हा राज्यपालांकडे. देशात अल्पसंख्यक असुरक्षित असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी फेटाळला. देशाच्या संरक्षण दल प्रमुखपदी निवृत्त लेफ्टनंट जनरल एन एस राजा सुब्रमणी यांची तर नौदल प्रमुख म्हणून व्हाईस अॅडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांची नियुक्ती. आणि उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक नियमांच्या उल्लंघन प्रकरणी क्रिकेटपटू यशस्वी जयस्वाल, शेफाली वर्मा आणि कुस्तीपटू विनेश फोगटला नोटीस. पश्चिम बंगालमध्ये भाजपाचे पहिले मुख्यमंत्री म्हणून शुभेंदू अधिकारी यांनी आज शपथ घेतली. कोलकात्यातल्या ब्रिगेड परेड मैदानात एका भव्य समारंभात राज्यपाल आर एन रवी यांनी अधिकारी यांना राज्याचे नवे मुख्यमंत्री म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. मुख्यमंत्र्यांसह दिलीप घोष, अग्निमित्रा पॉल, अशोक कीर्तनिया, निशित प्रामाणिक आणि खुदिराम तुडू या पाच कॅबिनेट मंत्र्यांनी देखील यावेळी शपथ घेतली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, अमित शहा आणि इतर केंद्रीय मंत्री तसंच भाजप एनडीए शासित राज्यांचे मुख्यमंत्री या कार्यक्रमाला हजर होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार हे दोन्ही उपमुख्यमंत्री शपथविधीला हजर होते. पश्चिम बंगालमधल्या सर्व विरोधी पक्षांनी भाजपाविरोधात एकत्र येत संयुक्त व्यासपीठ उभारण्याचं आवाहन तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी केलं. यासंबंधी कोणत्याही राजकीय पक्षाला संवाद साधायचा असेल तर त्यासाठी आपण तयार असल्याचंही बॅनर्जी यांनी स्पष्ट केलं. भाजपाला विरोध करणाऱ्या विविध संलग्न विद्यार्थी संघटना आणि स्वयंसेवी संस्थांनाही त्यांनी एकत्र येण्याचं आवाहन केलं. तामिळनाडूमध्ये अभिनेते आणि टीव्हीके पक्षाचे प्रमुख जोसेफ विजय यांनी सत्ता स्थापनेसाठी आज पुन्हा राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी 120 आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र सादर केलं. काँग्रेसचे 5, माकप, भाकप, व्हीसीके, इंडियन युनियन मुस्लिम लीग या पक्षांचे प्रत्येकी 2 अशा 120 आमदारांचा त्यांना पाठिंबा मिळाला आहे. या पक्षांचे नेतेही आज त्यांच्या समवेत होते. बहुमतासाठी त्यांना 118 सदस्यांच्या पाठिंब्याची गरज आहे. विजय यांना सरकार स्थापन करता यावं आणि तामिळनाडूत राष्ट्रपती राजवट लागू नये यासाठी हा पाठिंबा दिल्याचं व्हीसीके पक्षाचे प्रमुख थोल थिरुमावलम म्हणाले. दरम्यान केरळमध्ये विधिमंडळ पक्षनेत्यांच्या संदर्भात काँग्रेसचा निर्णय अजून झालेला नाही. पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी याबाबत निर्णय घेतील असं पक्षाच्या प्रभारी दीपादास मुन्शी यांनी सांगितलं. सक्तवसुली संचालनालयानं पंजाबचे उद्योगमंत्री संजीव अरोरा यांना अटक केली आहे. आज ईडीने त्यांच्या कार्यालय आणि निवासस्थानी मिळून 5 ठिकाणी छापे टाकले. त्यावेळी अरोडा यांना तपासात सहकार्य केलं नाही असं ईडीचं म्हणणं आहे. यापूर्वी देखील संजीव अरोडा यांच्या आस्थापनांवर ईडीने 2 वेळा छापे टाकले होते. त्यात काहीही सापडलं नव्हतं. केवळ राजकीय हेतूनं ही कारवाई झाल्याचं पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांनी समाजमाध्यमावर म्हटलं आहे. देशात संविधानानुसार सर्व समुदाय एक समान आहेत असं सांगत अल्पसंख्यक नागरिक असुरक्षित असल्याचा आरोप केंद्रीय अल्पसंख्यक मंत्री किरेन रिजिजू यांनी फेटाळून लावला आहे. देशातले आणि देशाबाहेरचे भारताचे शत्रू हा गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला. पारशी समुदायानं भारतासाठी दिलेल्या योगदानाच्या संदर्भात आयोजित परिषदेत ते मुंबईत आज बोलत होते.
1: हिंदुस्तान के अंदर में कुछ राजनीतिक दल के लोग है बार बार मुसलमानों को ईसाई लोगों को डराने के लिए कि इसको देश में खतरा

0: है, ये जानबूझ के बोला जाता जो कि सच्चाई नहीं। उसी को मैंने उजागर किया था कि भारत में सब बराबर है, संविधान ने सबको बराबर दर्जा दिया है।
1: पारशी समुदायाने मोठ्या प्रमाणात दानधर्म केला। स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीय खेळाडू सहभागी झालेल्या पहिल्या दोन ऑलिम्पिकचा सर्व खर्च पारशी नागरिकांनी उचलला होता, याची आठवण त्यांनी यावेळी करून दिली। पारशी समुदायातल्या नागरिकांची संख्या कमी होत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली। या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत। आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील। राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत। निवृत्त लेफ्टनंट जनरल एन एस राजा सुब्रमणी यांची देशाचे पुढील सीडीएस अर्थात संरक्षण दल प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। सध्याचे सीडीएस जनरल अनिल चौहान यांचा कार्यकाळ 30 मे रोजी संपत आहे। याच दिवशी जनरल एन एस राजा सुब्रमणी पदभार स्वीकारतील आणि संरक्षण मंत्रालयाच्या लष्करी व्यवहार विभागाचे सचिव म्हणूनही काम पाहतील। लेफ्टनंट जनरल एन एस राजा सुब्रमणी 1 सप्टेंबर 2025 पासून राष्ट्रीय सुरक्षा परिषद सचिवालयात लष्करी सल्लागार आहेत। व्हॉइस अॅडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांची नौदलाचे आगामी प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। ते सध्या नौदलाच्या पश्चिम विभागाचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ म्हणून कार्यरत आहेत। त्यांना नौदलात कार्यान्वयन सामरिक आणि कर्मचारी व्यवस्थापन पदांवर जवळपास 4 दशकांचा अनुभव आहे। सध्याचे नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश कुमार त्रिपाठी येत्या 31 मे रोजी सेवानिवृत्त होणार आहेत। ग्रामीण भागात विधायक कार्य करणाऱ्या पंचायतीराज संस्थांसाठीचे राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाले आहेत। दीनदयाळ उपाध्याय पंचायत सतत विकास पुरस्कार योजनेत 34 आणि नानाजी देशमुख सर्वोत्तम पंचायत सतत विकास पुरस्कार विभागात 8 अशा एकूण 42 पंचायतींची निवड पुरस्कारासाठी झाली असून येत्या 3 जून रोजी नवी दिल्लीत हे पुरस्कार समारंभपूर्वक प्रदान केले जातील। कर्नाटकमधल्या सर्वाधिक 6 पंचायतींना पुरस्कार जाहीर झाला असून आंध्र प्रदेश आणि ओडिशातल्या प्रत्येकी 5 पंचायतींची निवड झाली आहे। महाराष्ट्रातल्या 4 ग्रामपंचायतींना यंदा पुरस्कार मिळाला आहे। भंडारा जिल्ह्यातल्या इटगाव पंचायतीला बालकस्नेही पंचायत म्हणून 1 कोटी रुपयांचा तर नाशिक जिल्ह्यातल्या निंबाळे पंचायतीला सुशासनासाठीचा 75,000 रुपयांचा पुरस्कार जाहीर झाला आहे। रायगड जिल्ह्यातल्या खारीवली पंचायतीला जल आत्मनिर्भरतेसाठी 1 कोटी रुपये तर चांभारली ग्रामपंचायतीला सामाजिक न्याय आणि सामाजिक सुरक्षेसाठी 37.5 लाख रुपयांचा पुरस्कार मिळणार आहे। पश्चिम आशियातला संघर्ष थांबवण्यासाठी अमेरिका आपल्या 14 कलमी प्रस्तावावर इराणच्या प्रतिसादाची वाट पाहत असल्याचं अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिओ यांनी म्हटलं आहे। इराणच्या प्रतिसादावरच वाटाघाटींची पुढील दिशा ठरेल असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे। दरम्यान अमेरिकेनं लष्करी कारवाया करून तणाव वाढवला असून राजनैतिक प्रयत्नांना खीळ घातली असल्याची टीका इराणचे परराष्ट्रमंत्री अब्बास अराक्ची यांनी केली आहे। इस्रायलनं देखील दक्षिण लेबनॉन विरोधात कारवाई सुरूच ठेवली असून हिजबुल्लाच्या तळांना लक्ष्य केलं आहे। यशस्वी जयस्वाल आणि शेफाली वर्मा या भारतीय क्रिकेटपटूंनी आपल्या वास्तव्याची माहिती वेळेवर न दिल्यानं उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक नियमांचं उल्लंघन झालं असल्याबद्दल नाडा अर्थात राष्ट्रीय उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक संस्थेनं दोन्ही खेळाडूंना नोटीस बजावली आहे। संघटनेचे अधिकारी गेल्या वर्षी 17 डिसेंबर रोजी यशस्वी जयस्वाल यांची आणि 7 नोव्हेंबर रोजी शेफाली वर्मा हिची चाचणी घेण्यासाठी गेले असता हे दोन्ही खेळाडू त्यांनी दिलेल्या पत्त्यावर आढळले नाहीत असं या नोटीशीत म्हटलं आहे। यासंदर्भात दोन्ही क्रिकेटपटूंना उत्तर देण्यासाठी 7 दिवसांची मुदत दिली असून याबाबत माहिती भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेलाही कळवण्यात आलं आहे। नाडाच्या नियमानुसार 12 महिन्यांच्या कालावधीत सलग 3 वेळा अशी चूक झाली तर त्या खेळाडूवर 4 वर्षांपर्यंतच्या बंदीची कारवाई होऊ शकते। भारतीय कुस्ती महासंघानं महिला कुस्तीपटू विनेश फोगट हिला शिस्तभंग आणि उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक नियमांच्या उल्लंघनाप्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे। यासोबतच निवृत्तीनंतर पुन्हा पुनरागमन करणाऱ्या खेळाडूंसाठी युनायटेड वर्ल्ड रेसलिंगनं आखून दिलेल्या नियमानुसार 6 महिन्यांचा अनिवार्य नोटीस कालावधी पूर्ण न केल्यामुळे तिला 26 जून 2026 पर्यंत सर्व देशांतर्गत स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी महासंघानं अपात्र ठरवलं आहे। 18 डिसेंबर 2025 रोजी आपली उत्तेजक द्रव्य चाचणी चुकवल्याची नोंद आंतरराष्ट्रीय चाचणी संस्थेनं केली असल्याचं महासंघानं या नोटीशीत म्हटलं आहा।

आयपीएल टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत सध्या जयपूरमध्ये गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात सामना सुरू आहे. राजस्थाननं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा गुजरातच्या 7 षटकात बिनबाद 92 धावा झाल्या होत्या. आणि आता शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. पश्चिम बंगालमध्ये भाजपा नेते शुभेंदू अधिकारी यांनी घेतली मुख्यमंत्रीपदाची शपथ. तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापने

0: तामिळनाडूमध्ये सत्ता स्थापनेचा दावा करण्यासाठी अभिनेते जोसेफ विजय पुन्हा राज्यपालांकडे. देशात अल्पसंख्यक असुरक्षित असल्याचा आरोप केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी फेटाळला. देशाच्या संरक्षण दल प्रमुखपदी निवृत्त लेफ्टनंट जनरल एन एस राजा सुब्रमणी यांची तर नौदल प्रमुख म्हणून व्हाईस अॅडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांची नियुक्ती. आणि उत्तेजक द्रव्य प्रतिबंधक नियमांच्या उल्लंघन प्रकरणी क्रिकेटपटू यशस्वी जयस्वाल आणि शेफाली शर्मा, कुस्तीपटू विनेश फोगटला नोटीस. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: ऐकूपेनो, तुम्ही ट्यून इन केला 233° मीटर म्हणजे 1287 किलो हर्ट्झांचेर आकाशवाणी पणजी केंद्राचो हो म्हादय चॅनल. सांजेची 8 वरां जावन 15:32 जातात आनी हो वेळ आसा हिंदी फिल्मी गीतांच्या कार्यावळीचो. सुरवेक ह्या कार्यावळीन तुमकां आयकुपाक दिता हरिहरन हांचो आवाज, अनु मलीक हांच्या संगीताक, समीर हांची गीतरचना कुछ तुम कहो कुछ हम कहे ह्या फिल्मा खातीर.

मुखार ह्या कार्यावळींत आयकुया जस्लीन रॉयल हांचो आवाज शेरशाह ह्या फिल्मा खातीर अन्विता दत्ता हांची गीत रचना.

जावेद अख्तर हांची गीतरचना, अभिजीत आणि अलका याग्निक हांचो जोड आवाज, जतीन ललित हांचे संगीत चलते चलते ह्या फिल्मा खातीर.

मुखार हिंदी फिल्मी गितांच्या कार्यावळीन तुमकां आयकुपाक दिता अरजीत सिंग हांचो आवाज, शिल्पा राव, विशाल आनी शेखर हांचे संग

हिंदी फिल्मी गितांच्या कार्यावळीतले हे निमणे गीत तुमकां आयकुपाक दिता राहत फतेह अली खान हांच्या आवाजांत. जयदीप सहानी आणि पियुष हांची गीतरचना.

लेखन संशोधन आणि निवेदन पंडित योगराज नाईक. खळार मळार ही कार्यावळ 9:30 आणि फाल्याच्या हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीन तुमकां ऐकुपाक मेळटले विदुषी माणिक वर्मा हांच्या गायनान राग भाटियार, राग देश आणि ठुमरी भैरवी. तर ऐकुप्यानो, ही आशिल्ली फाल्याच्या सकाळच्या सभेन वितरावपी कार्यावळींची रुपरेषा. आणि इतल्यान आता आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलाचेर कार्यावळी हांगाच सोंपतात. मेळुया फाल्यां सकाळी 5:50 तो मेरेन तुमकां सगळ्यांक देव बरी रात दिवं. नमस्कार, शुभरात्री, जय हिंद.